श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ, शके 1948 अर्थात 30 जून 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58:32 झालेत. आजच्या प्रातःकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर। श्रोते हो, सकाळचे 6 वाजता आहेत। आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कार्यक्रमात सुरुवातीला सुमती टिकेकर यांनी गायलेलं गणेश स्तोत्र

श्रोतेहो, केवळ त्या ईश्वराच्या पायाशी बसून राहणं हे देखील पूजन. त्या ईश्वरापासून दूर असताना त्याचं चिंतन करणं हे देखील पूजन. हातात जपमाळ नाही की मुखात पूजाविधीचे मंत्र नाहीत किंवा षोडशोपचार पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फूल नाही, रसाळ फळ नाही, घमघमणारं अत्तरही नाही की गोमातेच्या तुपाचा प्रशांत निरांजनाची आरत नाही. परंतु प्रत्येक क्षण त्या ईश्वराचाच विचार करणं हे देखील त्या ईश्वराचं पूजनच. म्हणूनच या प्रभात काळी ईश्वराचं नाम मुखी घेऊन दिवसाची सुरुवात मंगलमय करूया.

श्रोतेहो, अध्यात्म आणि धर्मग्रंथानुसार गणपतीला केवळ एक रूप नसून तो विश्वाचा आदि स्त्रोत अर्थात ओंकाराचं साक्षात रूप आहे. ओंकार हाच सर्व मंत्रांचा आणि वेदांचा सार आहे. त्यामुळेच गणपतीला ओंकार तू गणेशा असं आळवलं गेलेलं आहे. ऐकूया आशिष बेळेकर यांचं भक्तिगीत साधना सरगम यांच्या आवाजात.

संत ज्ञानोबा माऊली म्हणतात, श्रीहरीचं रूप अतिशय सुंदर आणि उत्तम आहे. तो गोविंद आणि गोपाळ गुणांनी श्रेष्ठ असाच आहे. सावळ्या रंगाचा हा हरी मदनाप्रमाणे मनमोहक आहे. त्याचं रूप पाहता पाहता चित्त त्यातच गुंतून जातं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया ज्ञानोबा माऊलींचा हा अभंग. संगीतबद्ध केलाय पंडित अवधूत बाम यांनी. गायक कलाकार प्रसाद शेवडे.

हे हिंदी भजन गायलं होतं हरिओम शरण यांनी. श्रोतेहो, मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी सतीश भाटिया यांनी संगीतबद्ध केलेली हरिराम आचार्य यांची देशभक्तीपर गीतरचना समूहस्वरात.

समूहस्वरातली ही देशभक्तीपर गीतरचना होती हरिराम आचार्य यांची. श्रोतेहो, आजच्या मंगलप्रभात कार्यक्रमात आपण मधुकर जोशी, आशिष विळेकर, ज्ञानोबा माऊली, राम मोरे, हरिओम शरण आणि हरिराम आचार्य यांच्या काही रचना ऐकल्या. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 17 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी, हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र. आज आपण ऐकणार आहोत कोथिंबीर लागवड याविषयीची माहिती. वाचन केले ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर ही आपल्या दैनंदिन आहारामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कोथिंबीरीला थंड हवामान जरी मानवत असलं तरी हे पीक अति पर्जन्यमानाच्या आणि आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास वर्षभर येऊ शकतं. या पिकात विविध प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. या पिकाची लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानवते. कोथिंबीर खरीप हंगामातही करतात. खरीपाची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते म्हणून पेरणीसाठी भारी काळी जमीन निवडावी. याच्या दापोली 1, त्याच्यानंतर लॅम्सीएस, नंतर लॅम्सीएस ही बुटकी आणि पालदार असते. कोईमतूर 2 ही जात कोथिंबीर तसंच धन्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय लॅम्सीएस 2, लॅम्सीएस 4, UD1, UD21, UD374, कोईमतूर 1, कोईमतूर 3 या जाती प्रचलित आहेत. कोथिंबीर ही मिश्रपीक म्हणूनही आपल्याला घेता येते. खरीप हंगामात याची लागवड जुलै ते ऑगस्टमध्ये करतात. लागवडीसाठी जमीन उभी आडवी नांगरून, ढेकळं फोडून, कुळवाच्या 2 पाळ्या देऊन सपाट करून घ्यावी.

0: खरीप हंगामात याची लागवड जुलै ते ऑगस्टमध्ये करतात. लागवडीसाठी जमीन उभी आडवी नांगरून, ढेकळं फोडून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन सपाट करून घ्यावी. जमीन तयार करतानाच शेणखत मिसळावं. लागवड योग्य आकाराचे वाफे तयार करून बी फुकून करावी, किंवा 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर रेषा काढून बी पातळ पेरलं जातं. बी पेरण्याअगोदर रगडून त्याचे दोन भाग करतात. संपूर्ण धने हे फळ असून त्याचे दोन भाग असतात. प्रत्येक भागात बी असतं. असं बी पेरल्यास 10 ते 12 दिवसांनी ते उगवतं. संपूर्ण धने पेरल्यास उगवण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. बी पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास लवकर उगवतं. धन्यासाठी पीक घ्यायचं असल्यास हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणं लागतं. कोथिंबिरीसाठी पीक घ्यायचं असल्यास हेक्टरी 20 ते 30 किलो बियाणं पुरेसं होतं. मंडळी, पूर्व मशागतीच्या वेळी 10 टन शेणखत या पिकाला द्यावं. याशिवाय पेरणीपूर्वी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावं. पेरणीनंतर 20 दिवसांनी हेक्टरी 20 किलो नत्र द्यावं किंवा 1% युरियाची फवारणी करावी. या पिकाला पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावं. सुरुवातीच्या काळात खुरपणी करून तण काढून टाकावं. ओळीत पेरणी केल्यास 2 कोळपण्या करून पीक तणापासून मुक्त ठेवावं. या पिकावर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, परंतु काही वेळा भुरी रोगाचा आणि पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेष गंधकाची 15 किलो बुट्टी प्रति हेक्टरी वारा शांत असताना पिकावर धुरळावी. पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास मॅलॅथिऑन 50% प्रवाही 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडई, बी पेरल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी कोथिंबीर म्हणून पीक काढणीला तयार होतं. तेव्हा मंडई, कोथिंबीरीची लागवड करून आपण त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: आत्ताच आपण कोथिंबीर लागवड याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्य धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते, बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाही ते मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू

0: झाड लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजोग काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं, दुसरं जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं, पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं, आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्यामुळे ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं, आणि शेतीला वगैरे खालीही ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तेव्हा तिथले ओढे नाले झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो, तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आपण नुसती हवामध्ये बघायचं नाही, पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे, आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात, आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही, पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत, आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काय शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं, कारण हा सुपीक गाळ तळाला जातो ना, पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणात देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आमचं सकनंद खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वी जी अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 6:55 आणि 32 सेकंद झाले आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आमच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत शिरोमणी सावता माळी यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. सकाळी 9 लखलख चंदरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीतली पक्षी संपदा याविषयी ॲडव्होकेट

प्रसाद गोखले यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं. त्याचप्रमाणे आरोग्य दर्पण या सदरात उदरभरण नोहे याविषयी बोलतील तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांनी गायलेला राग गावती आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा. तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. दरम्यान सायंकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. त्याचप्रमाणे 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत द ओव्हल क्रिकेट मैदान लंडन इथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरी क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून रेडिओ सेटवर आपण ऐकू शकाल. तसंच उर्वरित कार्यक्रम आपण ऐकाल न्यूज ऑन AIR ॲपवर. 6:35 लोकसंगीत, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात वरी उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर शिल्पा जोशी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 गझल, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करतो. रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. रात्री 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रसिक रंजनाचा बसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. श्रोतेहो, सकाळचे 7:16 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.

0: आतापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल साळवी स्टॉप रत्नागिरी.
1: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
2: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण काही वैद्यकीय गोष्टींवरती थोडीशी माहिती करून घेतो. आता पुष्कळ वेळेला तोंड येतं आणि हे तोंड येणं खूप त्रासदायक असतं, कारण तोंड येण्यामध्ये काय होतं की आपली खाण्याची जी मजा असते ती निघून जाते. आता नेमकं तोंड येणं म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. काही ठराविक आजारानंतर तोंड आलेलं आपल्याला समजतं, ताप आलेला असेल किंवा पोटांचे काही आजार असतील किंवा जुलाब आलेला असेल किंवा पोटात आम जमलेला आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेला तोंड येतं. तोंड येतं म्हणजे काय होतं, जीभ लाल होते किंवा कधी कधी जिभेवरती फोड येतात आणि जिभेच्या आणि तोंडाच्या आतल्या त्वचेला मग तिखट सहन होत नाही अजिबात, कुठलाही स्पर्श या फोडांना सहन होत नाही आणि जीभ ही अति संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह बनते आणि तिच्यावरच्या ज्या टेस्ट बड असतात, जे स्वादांकूर असतात, ते पण असे वर आलेले असे फुगलेले किंवा फुललेले दिसतात. म्हणजे ते लक्षण आहे पहिलं की ज्याला आपण तोंड आलं असं निदान करतो. आता तोंड येणं म्हणजे काय, थोडक्यात त्याला जिभेचा दाह होणं असं म्हणतात आणि त्याचं एक कारण असं असतं की बी जीवनसत्वाचा अभाव. म्हणजे ब जीवनसत्व जर आपल्या आहारामध्ये कमी प्रमाणात घेतलं गेलं आणि शरीरामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं तर जिभेचा दाह होतो. एखाद्या आजारपणानंतरसुद्धा बी जीवनसत्व कमी झाल्यामुळं तोंड येतं. सततचा काही लोक चहा पितात किंवा तंबाखू खातात, पान मसाला खातात, सिगरेट त्याचं खूप वेळा सेवन किंवा सुपारी तोंडात चघळत ठेवून राहायचं, त्यामुळं पण तोंड येतं. जंतामुळं किंवा आतड्याचे जे काही आजार असतात त्यामुळे आतड्यातून अन्नाचं शोषण योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे ब जीवनसत्वाची कमतरता येते आणि ती कमतरता आल्यामुळे तोंड येतं. काही वेळेला कॉन्स्टिपेशनचा किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असतो किंवा ज्या लोकांमध्ये कोठा जड असतो त्या व्यक्तींमध्ये पण आपल्याला तोंड आलेलं सतत दिसत येतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला तोंड येणं आणि बद्धकोष्ठता असा संबंध नसतो. मी तुम्हाला जी अनेक कारणं सांगितली त्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ब जीवनसत्वाचा अभाव किंवा ब जीवनसत्वाची कमतरता, याच्यामुळे तोंड येतं. तोंडात किंवा जिभेवर ती असे वारंवार फोड येणं किंवा पांढऱ्या रंगाचे चट्टे येणं आणि पांढऱ्या रंगाचे चट्टे तसेच राहणं अशी जर लक्षणं असतील तर त्या ठिकाणी पुढे काही वेळेला कॅन्सर होण्याची पण शक्यता असते. म्हणजे हा ऐकल्यानंतर लगेच कुठल्या डॉक्टरला दाखवून आपल्याला कॅन्सर नाही ना अशी भीती बाळगायचं कारण नाही, ही एक शक्यता असते. किंवा पान तंबाखू आणि सुपारी चघळणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये ही विशेषत्वानं आढळतं. ही जी अनेक कारणं सांगितली त्यातल्या कुठल्या कारणामुळं तोंड येत आहे हे पहिल्यांदा तपासावं लागतं आणि मगच उपाय. सर्वसामान्यपणानं कॉमन कारण हे असतं की ब जीवनसत्वाची कमतरता, त्यामुळे त्याच्यावर ब जीवनसत्वाच्या गोळ्या घ्यायच्या किंवा जंत असतील तर जंतावरती उपचार घ्यायचे. तंबाखू सुपारी सतत खात असलात तर ते थांबायचं. अत्यंत तिखट आणि मसालेदार अन्न ह्याच्यापासून दूर राहायचं, असे उपाय आहेत. तोंड आल्यानंतर जाईची पानं चघळणं असा एक आयुर्वेदामध्ये उपाय सांगितलेला आहे. अर्थात ही पानं अतिशय स्वच्छ आणि थोडी थोडी चावत, याचा रस जीभ आणि गालाच्या मध्ये घोळवत चघळवत असा रस गिळला तरी चालतं. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब जीवनसत्वाचं युक्त जर अन्न आपण खाल्लं तर तोंड जे आलेलं असतं ते जातं. तेव्हा बी जीवनसत्व हे बऱ्याच आजारांचं मूळ कारण आहे. तेव्हा बी जीवनसत्वाची ज्यांचं वय 40 झालेलं आहे आणि ज्यांना सतत तोंड येण्याचा त्रास आहे वर्षातून 5-6 वेळेला, त्यांनी एकदा पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जाऊन रक्तामधलं बी जीवनसत्वाचं प्रमाण किती आहे हे तपासून घ्यायला हवं.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
3: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
5: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
4: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
5: सादर करते विवेक पानखडे.
3: आजच्या संत

0: कथावाणीमध्ये आपण ऐकणार आहात संत शिरोमणी सावतामाळी यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 kHz. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: 9 सेकंद झाले आहेत. 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन, दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून

0: निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी

0: राज्यात 1 लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहेत. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिल्हा पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 37 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 30 जून. आजचा दिवस जागतिक लघुग्रह दिन म्हणूनही साजरा केला जातो. 30 जून 1859 रोजी चार्ल्स ब्लँडिन यांनी दोरीवरून चालत नायगरा धबधबा यशस्वीरित्या पार केला. आजच्याच दिवशी 1905 महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. 1937 रोजी जगातला पहिला आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरू करण्यात आला. आता जाणून घेऊया आजचे जन्मदिवस. आज आहे श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या याचा वाढदिवस. त्यांचा जन्म 30 जून 1969. त्याचप्रमाणे

भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1973 चा. आज आहे दादाभाई नवरोजी यांचा स्मृती दिन. त्यांचं 30 जून 1917 रोजी निधन झालं. आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले.

0: श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रत्नागिरीतली पक्षी संपदा याविषयी ॲडव्होकेट प्रसाद गोखले यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30.
1: श्रोते हो, 1 जुलै रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते.
1: लक्षात असू द्या, कार्यक्रम इंद्रधनुष्य 1 जुलै रोजी सकाळी 9:30 सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून

0: स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDC च्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे. ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा, अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ

0: आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसास्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतं त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या म्हणजे वीज व्यवस्था असेल पाणी व्यवस्था असेल रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं जागा संपादित करणं शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत ही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एम टी डी सी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात

0: होऊन कंटाळा आलेला असतो. तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवं आहे. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीयेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोतेहो, आजच्या भागात आपण MPDCच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आजच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत शिरोमणी सावता माळी यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची गीतरचना श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजात.

0: हे गीत गायलं होतं सरिता भावे यांनी. गजेश तोंडरे यांच्या या गीताला संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक.

श्रोते हो भावधारा या कार्यक्रमाच्या शेवटी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं कवी ग्रेस यांचं गीत गायलंय चंद्रशेखर गाडगिळ यांनी.

चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर। यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ही सर्व बातमीपत्र सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

0: tournament after a 1-1 draw against Paraguay that led to a penalty shootout in Foxborough. Gustavo Alfaro's men held their nerve in the penalty shootout to secure a historic 4-3 victory. The Indian Meteorological Department, IMD, has issued an orange colour warning for very heavy rainfall over parts of Northeast India, Sub-Himalayan West Bengal, Bihar, Konkan, Goa, Maharashtra, Karnataka, Kerala and Mahe today. Heavy rainfall is also expected over Odisha, Jharkhand, Uttar Pradesh, Uttarakhand, Madhya Pradesh, Vidarbha, Chhattisgarh, Telangana, Tamil Nadu, Puducherry and Karaikal for tomorrow. And now, for a look at today's newspapers, it's over to V.C. Pramod.
1: Thank you, Abhishek. A month-long special intensive revision SIR of the electoral roll beginning today is covered by some of the dailies. SIR process begins in Delhi and four states today, reports the Asian Age. Voter verification drive begins in Delhi today, leads the Times of India. The statesman quoting Prime Minister Narendra Modi says, Indian diaspora living bridge between India, Seychelles. Bengal passes preventive detention legal curbs bill, notes the Hindu. Prime Minister to skip Khamenei's state funeral leads the Asian Age. And finally, Delhi mandates all two new wheelers to be electric from 2028 to fight pollution, reports the Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Centre to withdraw temporary restrictions on sale and distribution of petrol and diesel from the 1st of July. West Bengal government to implement uniform civil code in the state, says Chief Minister Shubhendu Adhikari. Information and Broadcasting Minister announces major decisions to boost Indian film industry. Delhi government clears electric vehicles policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरणविषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्या

याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल, तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे.
सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त

0: जास्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे, मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारा एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 8:40 आणि 36 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम संतवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत शिरोमणी सावतामाळी यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं आणि या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे.

0: ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. श्रोतेहो संतवाणी या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत संत शिरोमणी सावता महाराज यांच्याविषयी. सावता महाराजांचं वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते अरण्य रत्नाची खाण जन्मला निधान सावतातो, सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्याच्या घरी, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा, नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला वंश उत्थरीला माळीयाचा. श्रोते हो, संत सावतामाळी यांचा जन्म 1250 झाला. त्यांच्या वडिलांचं नाव परसोबा आणि आईचं नाव नांगिता असं होतं. पांडुरंगाच्या प्रसादानं या बाळाचा जन्म झाला असं त्यांचे आई वडील मानत असत.
1: भक्तिभावाने भारलेल्या कुटुंबात सावता लहानाचा मोठा होत होता. परसोबा भक्तिभावाने पंढरीनाथाची पूजा करताना सावता एकटक पाहत होता.

0: मोट चालवताना परसोबा सुंदर भक्तिगीतं गायचे. ती सावताचे कान तृप्त करत होती. शेताच्या बांधावर एखादा दगड पुजावा, त्याला पाटातल्या पाण्याने आंघोळ घालावी, शेतमळ्यातल्या फुलांनी त्याची पूजा करावी, भाकरीचा तुकडा आणि गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवावा, त्याच्यासमोर बसून नामाचा गजर करावा, असे खेळ बालपणी सावता खेळत होता. परसोबा शेतात राबत असताना त्याला आपल्या छोट्या हातांनी जितकी मदत करता येईल तितकी तो करत होता. गुरांना चारा घालायला आणि कुत्र्याला भाकर खाऊ घालायला त्याला फार आवडे. बैलपोळ्याच्या दिवशी परसोबा बैलांची पूजा करत असत. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य नांगिता खाऊ घालत असे. त्यावेळी सावत्याला खूप आनंद होई. रात्रीची जेवणं आटपली की परसोबा त्याला रामायण, महाभारत, पुराणं यातल्या सुंदर सुंदर गोष्ट सांगत असत. त्यांनी अशा अनेक कथा रसाळपणे सावत्याला ऐकवल्या.
1: अशा प्रकारे त्यांच्यावर लहानपणापासूनच परम

0: तावत्याला खूप आनंद होई. रात्रीची जेवणं आटपली की परसोबा त्याला रामायण, महाभारत, पुराणं यातल्या सुंदर सुंदर गोष्ट सांगत असत. त्याने अशा अनेक कथा रसाळपणे सावत्याला ऐकवल्या.
1: अशा प्रकारे त्यांच्यावर लहानपणापासूनच परमार्थ भक्तीचे संस्कार होत होते. आता त्यांच्या लग्नाचं वय झालं. आईवडिलांचा आग्रह आणि गृहस्थाश्रमाचं कर्तव्य म्हणून सावता लग्नाला तयार झाला. त्याचं मन मात्र परमार्थात बुडालं होतं. परसोबांनी सावत्याचं लग्न जनाबाई नावाच्या मुलीशी लावून दिलं. जनाबाई सुसंस्कारित, प्रेमळ आणि कष्टाळू होती. सावता आणि जनाबाई यांचा संसार सुखानं चालू झाला. प्रपंच करताना सावता परमार्थातही अत्यंत दक्ष होता. त्याचा भजन, पूजन आणि श्रवणाचा नित्यनेम कधीच चुकत नव्हता. सावतोबांनी पत्नीला भक्तिमार्गाकडे वळवलं. ते तिला सांगत, प्रपंची असुनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीचं. घटका आणि पळ साधी उतावीळ, वाऊ गातो काळ जाऊ नेदी. सावता म्हणे कांता जपे नागावली, हृदय कमळी साठवी वनमाळी.
0: जनाबाईनं उमगलं, आपला पती हा परमार्थ मार्गावर फार पुढे गेलेला आहे, प्रपंचात मात्र त्याला सांभाळायला हवं. सावता आणि जनाबाईंना लवकरच एक कन्यारत्न झालं. परसोबा आणि नांगिता यांनी आपल्या नातीचं मुखदर्शन घेतलं आणि काही दिवसातच त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. सावता आणि जनाबाईंना अत्यंत वाईट वाटलं. आता त्यांनी आपलं दैवत पांडुरंग यालाच मातापिता मानून त्याची अनन्य भावे सेवा करायला सुरुवात केली. 800 वर्षांपूर्वीचा तो काळ. सावतोबांना मुलगा व्हावा असं सगळ्या सोयऱ्यांना वाटत असे. जनाबाईंना सुद्धा केव्हा केव्हा वाटे की एखादा मुलगा आपल्याला हवाच. सावता महाराज मात्र शांत आणि समाधानी होते. लोक त्यांना म्हणत, तुम्ही पांडुरंगाची इतकी भक्ती करता तर त्याच्याकडून एक मुलगा मागून घ्या. पण सावतोबांना तर संसारपाशातून मुक्त व्हायचं होतं. म्हणून ते देवाला म्हणाले, ऐकावे विठ्ठल धुरे, विनंती माझी हो सत्वरे, करी संसाराची बोहरी, इतुके मागतो श्रीहरी. कष्ट करिता जन्म गेला, तुझा विसर पडला, माळी सावता मागे संतांना, देवा करी गा निसंतान.
1: गुरुकृपा व्हावी म्हणून सावतोबांनी पांडुरंगाची आळवणी केली. पांडुरंगानं ती ऐकली. जसा पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग धावत आला, तसाच तो सावता महाराज यांच्यासाठी आला. पांडुरंगानं त्यांना विचारलं की, बाळा मला का बोलावलंस? त्यावर त्यांना सावता महाराज म्हणाले, गुरुविणा ज्ञान तत्वता, न पदेची म्हणे सावता, राम वारिष्ण शरण, श्रीकृष्ण सांदीपनीस शरण, ती पावावया खुण, तुझविण समर्थ गुरु कोण. सावतोबांचं आत्मज्ञान आणि जिज्ञासा पाहून देवाला समाधान वाटलं. देव स्वतः सावतोबाचे गुरु झाले. सद्गुरु पांडुरंगाच्या कृपेनं सावता महाराजांना आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली. हा आत्मानुभव सावता महाराजांनी या अभंगात व्यक्त केला आहे.

0: सावता महाराज पांडुरंगाला विठोबाला आईच्या रूपात पाहतात. विठ्ठल ही संतांची आई आहे. सावता महाराजांना आपल्या पिकांमध्ये पांडुरंग आईच्या रूपात दिसतो. सावता महाराजांनी आपलं सर्वस्व विठ्ठलाच्या पायी गुंतवलं, सर्व काही त्यालाच अर्पण केलं आणि भक्तीचा मळा फुलवला. कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे हे सावता महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणून ते कीर्तन करू लागले. असं म्हणतात की ते जेव्हा कीर्तन करत असत तेव्हा प्रत्यक्ष देव त्यांच्या कीर्तनात तल्लीन होत असे. त्यांच्या या कीर्तनांचा लोकांवरती अतिशय चांगला परिणाम होऊ लागला. त्यांच्या कीर्तनाची ख्याती सर्वत्र पसरली. सावता उत्तम कीर्तन करी ऐसे सांगो लागले परस्परी, अशी ख्याती दिगंतरी गेली असे आपोआप. श्राद्ध पुण्यतिथी पर्व काळा देव, जन्म उत्सव शुभ वेळा, कीर्तना बोलविती लोकसकळा, अति आग्रहे करोन. माऊलींना सावता महाराजांची योग्यता वर्णन करून सांगताना देव म्हणतात, सगुण निर्गुण हा भेद जया नाही, ज्ञान भक्ती मिसळली एकठाई. सगुण निर्गुण हा भेद जया नाही, ज्ञान भक्ती मिसळली एकठाई. दिसत जे जे ते मीच दिसे त्याला, दिसत जे जे ते मीच दिसे त्याला, असा त्याचा माझी ऐक्यभाव झाला.
1: देवानं स्वतः असं वर्णन केलेलं ऐकून नामदेव राय, ज्ञानेश्वर माऊली यांनाही सावता महाराजांचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून नामदेव राय, माऊली आणि स्वतः पांडुरंग सावता महाराजांच्या अरणगावी आले. सावता महाराजांच्या शेतावर आल्यावर देव अदृश्य झाले. बराच वेळ झाला तरी नामदेवांना, ज्ञानदेवांना देवाचं दर्शन झालं नाही. दशदिशा पाहून नामदेव रडू लागले. ते म्हणाले, देवराया, माझा त्याग करून माझी संगत का सोडली? सावता महाराजांनी नामदेवरायांना विचारलं, का बरं रडतोस? नामदेवराय म्हणाले, देव इथपर्यंत तर आमच्या बरोबर आले आणि आता कुठेच दिसत नाहीयेत.
0: नामदेवरायांना देवाशिवाय करमत नव्हतं. सावता महाराज त्यांना म्हणाले, अरे नामदेवा, तो आत्माराम प्रत्येकाच्या हृदयातच आहे. सावता महाराजांचे बोल ऐकून नामदेव महाराजांनी त्यांचे पाय धरले. मला त्या परमात्म्याचं दर्शन करवा, असं ते त्यांना म्हणाले. सावता महाराजांपाशी अशी करुणेची कीव भाकत असताना नामदेवरायांचा सर्व अभिमान नाहीसा झाला होता. सावता महाराजांनी मग त्यांना पोटाशी धरलं.

सावता महाराजांच्या अंतःकरणात पितांबर झळकू लागला. ही खूण नामदेवरायांनी त्वरित ओळखली. देवाला पाहून नामदेवरायांनी त्यांच्या चरणी मिठी घातली. देवाने नामदेवरायांना हाताला धरून उठवलं आणि प्रेमाने आलिंगन दिलं.

श्रोतेहो, बहुजनांची जीवनपद्धती सफल व्हावी म्हणून सावतोबांनी लोकमनाची मशागत केली, प्रेमाची बीजं पेरली, त्या बीजांना विवेकाचं खतपाणी घातलं, सात्विक आचार विचारांची खुरपणी केली, विश्वैक्य भावाचं कुंपण घातलं आणि जणू काही भक्तीचा मळा फुलवला.

0: जीवन कसं जगावं याचा आदर्श सावतोबांनी लोकांपुढे ठेवला. ते म्हणतात, कागा रुसलासी कृपाळुबा हरी, तुझं विण दुसरी भक्ती नेणे.
1: दीन रंक पापी हीन माझी मती, सांभाळा श्रीपती अनाथनाथा.
0: आशा मोह माय लागलीसे पाणी, काळ क्रोध दृष्टी पाहतसे.
1: सावता म्हणे देवा, नका ठेवू येथे, उचलोनी अनंते नेई वेगी.
0: अशी सावता महाराजांनी अत्यंत आर्ततेनं देवापाशी मनोमन प्रार्थना केली. ते असं म्हणतात, तुझं विण दुसरी भक्ती नेणे, याचा आणखी एक अर्थ असा होतो की देवा, तुला शरण जाण्याखेरीज मी आणखी कोणतीच भक्ती जाणत नाही. जिथे संपूर्ण शरणागती नाही, ती भक्ती कसली? परमेश्वराला शरण जाणं हाच खरा भक्तिभाव आहे.
1: सावता महाराजांनी आपल्या सर्व प्रापंचिक

जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. प्रापंचिक जबाबदारीतून ते आता मुक्त झाले होते. इसवी सन 1295 आषाढ महिन्यात सावता महाराजांना नवज्वरानं गाठलं. खूप औषधोपचार केले पण नवज्वरावर त्यावेळी प्रभावी उपचार नव्हते, ताप कमी होईना. तेव्हा त्यांना जाणीव झाली की आता देवाजीचं बोलावणं आलं आहे. सावता महाराजांनी आपलं कार्य संपवण्याचं ठरवलं. त्यांनी आपल्या समाधीचा काळ, वेळ आणि स्थळ आधीच निश्चित केलं. त्या दिवशी पहाटे उठून सावता महाराजांनी स्नान केलं, आसन घातलं. नवज्वराने त्यांचं अंग फणफणत होतं पण मन मात्र विठ्ठल ध्यानात मग्न होतं. त्यांनी प्राणायाम करून कुंभक साधला, श्वास रोखून मूळ तत्वावर एकाग्र केला आणि शालिवाहन शके 1217 आषाढ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सावता महाराजांचा देह पांडुरंग स्वरूपात विलीन झाला.

0: अरण या गावात सावता महाराजांचा समाधी सोहळ्यासाठी जमलेल्या संतांनी आणि भक्तांनी नामाचा जय जयकार केला. यथाकाल समाधीस्थळी सावता महाराजांचं भव्य समाधी मंदिर उभं राहिलं. या ज्येष्ठ संताचा गौरव अनेक संतांनी आपल्या अभंगातून केलाय. संत नामदेव महाराज म्हणतात, माळियाचे पोरे लपविले पोटी तेणे जग जेठी सुख मानी. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
2: तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखक सुरेंद्र घुडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
2: सादर करते

संतवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळसोबत. श्रोतेहो, आता लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा.

हे गीत गायलं होतं के यांनी काइट्स या चित्रपटासाठी. शब्द होते नासिर फराज यांचे, तर संगीत होतं राजेश रोशन यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली जावेद अख्तर यांची मिले ना मिले हम या चित्रपटातली गीतरचना शान आणि श्रेया घोषाल यांच्या युगुलस्वरात.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

कार्यक्रमात आता मोहम्मद इरफान यांनी गायलेलं समीर अंजान यांचं गीत ओ माय गॉड या चित्रपटासाठी संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली इर्शाद कामिल यांची गीतरचना सन ऑफ सरदार या चित्रपटासाठी हे गीत गायले राहत फतेह अली खान यांनी।

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9435 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं स्वानंद किरकिरे यांचं इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातलं गीत गायलंय शिल्पा राव यांनी.

शिल्पाराव यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लख लख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, सकाळचे 9:30 आणि 39 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातीनंतर.

श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत रत्नागिरीतली पक्षी संपदा याविषयी ॲडव्होकेट प्रसाद गोखले यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली ही मुलाखत. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत रत्नागिरीतले एक ज्येष्ठ पक्षी निरीक्षक ॲडव्होकेट प्रसाद गोखले सर. गोखले सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आम्हाला सांगा की हा तुमचा जो पक्षी निरीक्षणाचा प्रवास आहे ह्याची सुरुवात कशी झाली?
1: खरं म्हटलं तर माझ्या हातात कॅमेरा 2010-12 होता. मी काय रंगीबेरंगी काय दिसलं की त्याचं निरीक्षण नोंद करत असे किंवा फोटो काढून ठेवत असे. पण त्या पक्ष्यांचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं काय करायचं ह्याला मला त्याची तशी माहिती नव्हती. पण इंटरनेट युगात प्रवेश केल्यानंतर इंटरनेटवरनं माहिती मिळताना काढताना माहिती बघताना त्याच्यामधून कळत गेलं की पक्षी कशी ओळखावा, पक्षी कुठच्या कुठच्या प्रकारचे असतात, त्यांचे वेगवेगळे अधिवास कोणते, ते आपण प्रत्येक अधिवासात पक्षी कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हे समजत गेलं. आणि त्याच्या निरीक्षणावरनं वगैरे इंटरनेटच्या मदतीने काही पुस्तकांच्या मदतीने पुढे समजत गेलं की कुठचा पक्षी याला काय म्हणतात, कसं असतं, तो आपल्याकडे स्थलांतरित होऊन आलेला आहे की इथला राहणार आहे हे हळूहळू आम्हाला समजत गेलं त्याच्यामधून.
0: आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंदाजे किती प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात?
1: साधारण रत्नागिरीमध्ये आपल्याला 300 ते 350 प्रकारचे पक्षी आपल्याला दिसून येतात.
0: पक्ष्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं किंवा त्याला काही पद्धत आहे का?

0: पक्ष्यांचे वर्गीकरण म्हणजे मी एक स्थलांतरण या विषयात सांगतो. काही स्थानिक पक्षी असतात, काही स्थलांतरित पक्षी असतात, आणि काही पक्षी भारतातूनच हवामान बदलामुळे कोकण पट्ट्या किंवा रत्नांमध्ये येणारे काही पक्षी आहेत असं तर आम्ही वर्गीकरण करतो. त्याच्यानं पाणथळातले पक्षी वेगवेगळे असतात, सडे कातळ सड्यांवरती सापडणारे पक्षी हे वेगवेगळे असतात, नदी नाले या संदर्भात किंवा बाजूला सापडणारे पक्षी हे वेगवेगळे असतात.
1: पक्ष्यांचा अधिवास म्हणजे काय?
0: अधिवास म्हणजे त्यांना पोषक वातावरण असलेलं ठिकाण. मी आत्ता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कातळसडे, कातळसड्यांवरती आपल्याला सामान्यतः टिटवी प्रकारच्या प्रजातींसारखे पक्षी, गरुड म्हणजे शिकारी पक्षी आणि अन्य अशा प्रकारचे पक्षी आपल्याला तिथे आढळून येतात. आणि पाणथळाच्या ठिकाणी आपल्याला पाणकावळा असेल, काही प्रकारची बदकं असतील, बगळे असतील, सामान्यतः आपल्याला लोकांना बगळे माहिती आहेत, अशा प्रकारचे पक्षी पाणथळे जागा आढळून येतात.
1: पक्ष्यांचं स्थलांतरण म्हणजे नेमकं काय हे जरा आम्हाला समजावून सांगा.
0: स्थलांतरण म्हणजे पक्ष्यांची विणीचा हंगाम एका ठिकाणी असतो आणि विणीचा हंगाम संपल्यानंतर तिथल्या वातावरणातल्या बदलामुळे त्यांच्या पिल्लांसकट हे जागा बदलली जाते. उदाहरणार्थ युरोपातून येणारे पक्षी तिथे विणीचा हंगाम असतो, तिथे थंडी वाढते, थंडी वाढल्यामुळे भक्ष्याचा किंवा त्यांच्या अन्नाचा त्यांच्यावरती काही परिणाम होऊ शकतो, तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्या कारणामुळे हे पक्षी थोडा त्यांच्यापेक्षा उष्ण किंवा दमट हवामान असलेल्या ठिकाणी म्हणजे भारतासारख्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येतात.
1: कोकणामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या प्रजाती आहेत का?
0: वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या प्रजाती म्हणजे आपल्याकडे ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, म्हणजे त्याला ब्लॅक बॅक्ड डॉर्क किंगफिशर म्हणतात. हा सगळ्यात छोटा प्रजाती आहे धीवर किंवा खंड्या पक्ष्यांमधली. त्याला जेवेल ऑफ कोकण वगैरे असं पण काही ठिकाणी म्हटलं जातं. ह्याचा विणीचा हंगाम साधारण पावसाळ्यात असतो, एप्रिलच्या दरम्यान आपल्याकडे तो येतो. काही जणांचं मत तो लंकेतून येतो, काही जणांचं मत तो दक्षिणेकडनं येतो, पण माझ्या अनुभवातून किंवा माझ्या पक्षी निरीक्षण करताना हा पक्षी माझ्या त्या कुठच्याही कालखंडात नदी किनारी वगैरे मला आढळून आला आहे. त्याचे रंग इतके उठावदार असल्यामुळे तो पक्षी मला स्वतःला विशेष वाटतो. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे काही टिटव्यांच्या प्रकारातले पक्षी म्हणजे सोशिएबल लॅपविंग, म्हणजे हा विशेष पक्षी आपल्याला साधारण 2022 दरम्यानही रत्नागिरीतील चंपक मैदानात पक्षी निरीक्षणासाठी गेलेलो असताना आढळून आला. मी त्याच्या पुस्तकातून वगैरे त्याच्यातून शोध घेतला, पण त्याचं कधी आपल्याला ते रेकॉर्ड महाराष्ट्रात सध्या तरी कुठे दिसलं नव्हतं. नंतर मला समजलं की तो दुसऱ्यांदा त्याचं ही माझ्याकडून नोंद झाली आहे असं मला समजलं. त्याच्यानंतर माळरानावरतीच वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणून सांगतो लेसर फ्लोरिकन, कारण त्याचा विणीचा हंगाम राजस्थान वगैरे या बाजूला असतो, पण तो आंध्र प्रदेश वगैरे या साईडनी मान्सूनच्या काळात परत त्याच्या ब्रीडिंग ग्राउंडवरती जातो. गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस लवकर आला असल्यामुळे काय मला माहीत नाही, रत्नागिरीत माझ्या मते मीच पहिल्यांदा तो पक्षी बघितला. त्याला तणमूर असं म्हणतात. त्याची संख्या जवळजवळ भारतामध्ये 700 वगैरे पक्षी आहेत आणि तसा तो धोकादायक यादीमध्ये समाविष्ट आहे. असा तो वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणायला आपल्याला हरकत नाही की जो कोकणात आपल्याला आढळून आला.
1: आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंगफिशर म्हणजे खंड्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात,
0: हो,
1: तर त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या.
0: आपल्या इथे साधारण 7-8 प्रकारचे खंड्या आढळून येतात. त्याच्यामध्ये मी म्हटलं मान्सूनमध्ये जास्त ऍक्टिव्ह असणारा ब्लॅक बॅक डॉर्क किंगफिशर किंवा तो ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, त्याला मराठीमध्ये टिबोटी खंड्या म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या इथे स्थानिक असलेला आणि दिसायला सुंदर असलेला अजून एक खंड्या आहे, तो म्हणजे नीलकर्णी खंड्या किंवा ब्ल्यू हेड किंगफिशर. त्याच्यानंतर आपल्या इकडे कॉमन किंगफिशर हा नदीकाठी वगैरे सामान्यतः आपल्याला खाडी किनारी नदी पट्ट्यात आपल्याला दिसून येतो. टॉर्क बिल्ड किंगफिशर हा आकाराने ह्या सगळ्या किंगफिशरमध्ये आकाराने मोठा असलेला किंगफिशर आपल्याला आढळून येतो. आणि मोस्ट ऑफ द प्रॉबेबली ह्या सगळ्यांचे विणीचे हंगाम हे मान्सून किंवा मान्सूनच्या आधी, त्याच्यानंतर व्हाईट थ्रोटेड जो आपल्या तारांवरती वगैरे निळा पट्टा असलेला लाल चोच असलेला जो खंड्याचा आपल्या सर्वसामान्य माणसांना माहीत असावा कारण बऱ्याच ठिकाणी तो धीवर किंवा खंड्या नावाने ओळखला जातो. त्याच्यानंतर आपल्या इकडे ब्लॅक कॅप किंगफिशर नावाचा पक्षी

0: आढळून आला, त्याच्या नोंदी जुन्या रेकॉर्डला आहेत, पण आपल्याकडे तसा तो कमी प्रमाणात दिसतो, पण आहे, त्याची नोंद आहे आपल्याकडे. असे 7-8 प्रकारचे खंडे आपल्याकडे आहेत. आणि या खंड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते मान्सूनमध्ये घरटं करताना, सर्वसामान्य माणसाला काय वाटतं घरटं म्हणजे काठे काठे जमवले आहेत, काहीतरी वेगळं मटेरियल जमव, किंवा सुगरण वगैरे कसे बांधते, तर तसे यांची घरटी नसतात. मातीमध्ये ते होल पाडतात, थोडक्यात आपल्याला बीळ पाडतात, आणि बीळ पाडून त्याच्यामध्ये ते घरटं तयार करतात. हे याचं ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, ब्ल्यूअर्ड किंगफिशर, त्याच्यानंतर स्टॉरबिल्ड किंगफिशर, या आणि स्टॉरबिल्ड किंगफिशर झाडामध्ये सुद्धा.
1: रत्नागिरीमधला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश. या पक्षाबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगाल?
0: धनेश पक्षाला सर्वसामान्यपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे बोलीभाषेमध्ये गरुड पक्षी नावाने, पण गरुड प्रजाती आणि धनेश प्रजाती पूर्ण वेगळे आहे. जे हॉर्नबिल असतात त्यांना जंगलाचे शेतकरी पण म्हणतात, कारण ते आकाराने मोठमोठे असतात, मोठमोठ्या वृक्षांची ती फळं खातात, आणि ते इकडून तिकडे प्रवास करताना त्यांच्या विष्ठेमधून काही बिया खाली टाकल्या जातात, आणि त्याच्यातून कालांतराने बिया रुजून वृक्ष वाढवण्याची निर्मिती म्हणजे निर्मिती होते वृक्षांची त्यामधून. आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये आपल्या आढळून येणाऱ्या 4 प्रजाती आहेत, मलबार पाईड हॉर्नबिल, इंडियन ग्रे हॉर्नबिल, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि ग्रेट हॉर्नबिल. ग्रेट हॉर्नबिलचं कन्झर्वेशनचं काम रत्नागिरीमध्ये खूप देवरुख वगैरे पट्ट्यात एका संस्थेमार्फत चालू आहे. आताच ग्रेट हॉर्नबिलला रत्नागिरी जिल्ह्याचा फ्लॅगशिप स्पीसीज म्हणून पण घोषित करण्यात आलेला आहे.
1: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही निशाचर पक्षीसुद्धा आढळतात, म्हणजे घुबड असेल त्यापैकी एक, तर अशा घुबडांचे कुठचे प्रकार आपल्याकडे आहेत?
0: रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला नदी नाल्यांच्या ठिकाणी किंवा थोडा जंगल भाग आणि जिथे थोड्या थोड्या बारमाही नद्या असतील, जिथे त्यांना घुबडांना भक्ष्य उपलब्ध असेल, अशा ठिकाणी घुबडा. शहरामध्ये दिसणारं म्हणजे आपल्याला बारनाऊल, म्हणजे पांढरा चेहरा असलेलं घुबड, बऱ्याच लोकांना ते माहिती असतं. शक्यतो घुबडं बारनाऊल उंदीर वगैरे खाऊन, झुरळं खाऊन किंवा असं कीटक खाऊन त्याचा उदरनिर्वाह करतं. रत्नागिरी दिसणारी घुबडं म्हणजे ब्राऊन फिश ऑल, म्हणजे याला हुमण पण म्हणतात बोलीभाषेमध्ये. ब्राऊन वूड नावाची अजून एक प्रजाती आहे, तपकिरी वन घुबड वगैरे त्याचं मराठीत नाव आहे. ब्राऊन बुबुक म्हणजेच ब्राऊन हॉक आऊल, त्याच्यानंतर मोटल वूड आऊल, जंगल आउलेट आणि स्पॉटेड आउलेट. जंगल आउलेट आणि स्पॉटेड आउलेट आकाराने लहान असतात, त्यामुळे त्यांना आउलेट म्हटलं जातं. आणि यांचा पण विणीचा हंगाम साधारण डिसेंबर महिन्यापासून सुरू होतो. उदाहरणार्थ ब्राऊन फिश आऊल, ब्राऊन वूड आऊल यांचा, आणि अगदी मे महिन्यापर्यंत पण यांचा विणीचा हंगाम असू शकतो. आणि मुख्यत्वे यांचं ढोली शोधतात, ढोली पाडत नाहीत, या ढोली झाडात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शोधतात, त्याच्यामध्ये ती 1 किंवा 2 अंडी जनरली असतात. म्हणजे मी जास्तीत जास्त निरीक्षण ब्राऊन वूड आऊलचा केलेलं आहे. रत्नागिरीमध्ये काजरघाटीच्या आसपास एक जागा आहे, तिथे मी गेली 7-8 वर्षांचं निरीक्षण केलं आहे, त्यामुळे मला आढळून आलं की डिसेंबर काही सतत 2 ते 3 वर्ष गेल्या ते डिसेंबरमध्ये त्यांनी अंडी दिली ढोलीमध्ये. त्याच्यानंतर काही काळात मी अजून निरीक्षण असं आहे की त्यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती. काही वेळेला असं निरीक्षण आहे ते एप्रिलमध्ये अंडी दिली आणि पिल्लं मे महिन्यात बाहेर आली, म्हणजे असा थोडा फरक असू शकतो यामध्ये.
1: घुबडांमध्ये काही स्थलांतरित घुबडं आहेत का?
0: आहेत. रत्नागिरीमध्ये मी स्थलांतरित घुबडं बघितली ते म्हणजे शॉर्ट ईयर डॉल.
1: अच्छा.
0: मग त्याचं सुद्धा ते आमच्याकडे कुठे नोंद मिळते ह्याची आमच्याकडे कुठेही नोंद नव्हती. ते सुद्धा चंपक मैदानातच, म्हणजे चंपक मैदानात आजपर्यंत मला 101 पक्ष्यांच्या प्रजाती मी काउंट केलेल्या आहेत. तिथे असंच पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना पावसाळ्यानंतर साधारण गवत वाढतं नवरात्राच्या दरम्यान वगैरे. आमचा ग्रुप, आम्ही पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो होतो आणि मी साधारण म्हटलं आपल्या इथे काय शॉर्ट ईयर डॉल मिळायला करा हरकत नाही, म्हटलं का नाही पुस्तकात कुठे नोंदी दिसत नाहीत. तर आमच्या पायाजवळनं झटकन ते घुबड उडून गेलं आणि नंतर हे लक्षात आलं की तोच विषय चालू होता आणि नेमकं तेच घुबड आमच्यासमोरनं उडालं. तो जो काय आनंद होता मी तो आम्ही व्यक्त करू शकत नाही. लगेच आम्ही कॅमेऱ्यातून त्याचं फोटो काढले.

0: त्यामुळे आमच्याकडे ते एक रेकॉर्ड तयार झालं की हां आपल्या भागात सुद्धा शॉर्टिअर डाऊल दिसतो.
1: रत्नागिरीत अजून काही वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत का?
0: हो येतात ना. आता पावसाळ्याचं आगमन व्हायच्या आधी रत्नागिरीमध्ये भारताच्या अन्य भागामधून एक इंडियन पिट्टा नावाचं पक्षी येतो. त्याला नवरंग असं आपल्या मराठीमध्ये म्हणतात. त्याच्या नवरंग म्हणण्याचं कारण म्हणजे आता मला जेवढे रंग आठवतात तेवढे मी सांगतो. त्या पक्ष्यांना पिवळा, काळा, पांढरा, हिरवा, लाल, निळ्या रंगाच्या काही छटा आणि अजून अन्य काही असे रंग लिटरली त्याला तेवढे रंग असतात. हे रंगेबेरंगी आहे आणि त्याचा विणीचा हंगाम आपला साधारण मे संपता संपता पाऊस सुरू झाल्यावरती झाडांमध्ये तो काट्या बेचक्यांमध्ये काट्या गोट्या गोळा करून तिथे तो घरटी तयार करतो. त्याच्यानंतर तो आपल्याकडे साधारण ऑक्टोबरपर्यंत आढळून येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे दिसणारे पावसाळ्याच्या आधी येणारे पक्षी जे वर्षभरात आपल्याकडे दिसत नाही तसेच सांगतोय, जॅकोबिन कुकू म्हणजे चातक. हा

0: बेस कॅम्पमध्ये काट्या गोट्या गोळा करून तिथे तू घरटी तयार करतो. त्याच्यानंतर तो आपल्याकडे साधारण ऑक्टोबरपर्यंत आढळून येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे दिसणारे पावसाळ्याच्या आधी येणारे पक्षी, जे वर्षभरात आपल्याकडे दिसत नाही तसेच सांगतो आहे, जॅकोबिन कुकू म्हणजे चातक. हा प्रजननाच्या कालखंडामध्ये आपल्या रत्नेरी पट्ट्यात दिसतो. त्याच्याबरोबरच ग्रे बेलीड कुकू नावाचा एक पक्षी आहे, तोही आपल्याला पावसाळ्यातच रत्नेरीमध्ये आढळून येतो. आणखीन वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे असे वेडा राघू वगैरे तुम्ही कधी ऐकलं असेल. वेडा राघू म्हणजे आपल्याकडे सर्वसामान्य एशियन ग्रीन बीटर, त्यात तो आपल्या इथला स्थलांतरित नाही आहे, इथलाच राहणारा कायमस्वरूपी पक्षी आहे. त्याच्याच पक्ष्यातल्या प्रजातींमधल्या ज्या स्थलांतरण करून येणाऱ्या रत्नेरीमध्ये अशा ब्ल्यू टेल बीटर. ब्ल्यू टेल बीटर हा भारतामधलाच आहे, पण तो इथनं दक्षिणेकडे जात असताना आपल्याकडनं साधारण सप्टेंबरला जो पाऊस ओसरायची वेळ असते त्या दरम्यान साधारण आपल्याकडे येतो. त्याचं पण नोंदी मी आज माझं एकमेव ठिकाण चंपक मैदानाजवळ,
1: ओके
0: तर तिथे मला भरपूरशा प्रजातीचं निरीक्षण करायची संधी मिळालेली आहे. तो ब्लीट हे असे फ्लॉकमध्ये येतात, बहुसंख्येने 50-50 100-100 पक्षी एका फ्लॉकमध्ये असतात. आणि त्याच वेळेला आपल्या ते भिंगरी किंवा अशा वेगळ्या वेगळ्या अशा पक्षी किंवा छोटे छोटे कीटक हवेत उडणारे, हवेतला हवेत हे खातात आणि आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मागोमाग एक ब्ल्यू चिक बीटर ह्यांच्याच प्रजातीमधला म्हणजे बीटर या प्रजातीमधला एक पक्षी येतो. तो साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्या रत्नेरी पट्ट्यात दिसतो. त्याचं पण भक्ष्य आहे चतुर छोटे कीटक असं त्यांचं भक्ष्य आहे. आणि इथला रेसिडेंट पक्षी आहे तो एशियन ग्रीन बीटर, ह्याला वेडा राघू म्हणतात. तो आपल्या इथे कायमस्वरूपी रत्नेरीमध्येच असतो. आणि ह्याच्यातला एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी मागायची सांगायचं झाल्याला बीटरमधलाच, हातखांबामध्ये आमचे एक पक्षी मित्र राहतात ओमकार मोगे म्हणून, तर त्यांच्या इथे त्यांना एक वेगळा पक्षी दिसून आला. त्याने आम्हाला फोटो पाठवला, नंतर आमच्या लक्षात आलं की तो ब्ल्यू बर्डेड बीटर आहे. मग तो त्याने मला कळवलं की हा पक्षी आहे, पण माझ्या दुर्दैवाने तो मला दिसला नाही, पण त्याने तो छायाचित्रामध्ये टिपला होता म्हणजे कॅमेऱ्यात टिपला होता. त्यामुळे त्याची खात्री झाली की हा आपल्या भागात ब्ल्यू बर्डेड बीटरचं रेकॉर्ड झालं आहे. त्याच्यानंतर अजून स्थलांतरित पक्ष्यांमध्ये गरुडांच्या प्रजातीमध्ये भरपूर गरुड आहेत. तिथं 7 ते 8 प्रकारचे गरुड असतील. त्यातला पहिला बुटेड ईगल, हा पण युरोप खंडाच्या आसपासच प्रजनन करतो. तो स्थलांतरण करून साधारण ऑक्टोबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत रत्नेरी पट्ट्यात आपल्याला दिसतो. तोही म्हणजे परत तेच नाव घ्यावं लागतं चंपक मैदानातच, कारण विस्तीर्ण जागा शिल्लक असल्यामुळे आणि कातळसडा बऱ्यापैकी अजून असल्यामुळे आपल्याला पक्षी दिसतात. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फाल्कन, ससाणा असे शिकारी पक्षी पण आपल्याला दिसतात. त्या ससाण्यामधला रेडनेक फाल्कन हा चंपक मैदान किंवा आजूबाजूला तो लोकलच पक्षी आहे, तो दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला पेरिग्रीन फाल्कन, तर पेरिग्रीन फाल्कनमध्ये भारतीय उपखंडात असणारी प्रजाती तिथे शाहीन फाल्कन, ती शाहीन फाल्कन तो इथेच असतो. आणि पेरिग्रीन फाल्कन हा बाहेरून येतो आपल्याकडे, तो सुद्धा असंच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर ग्रेटर स्पॉटेड ईगल नावाचा गरुडाची एक प्रजाती आहे, तीही आपल्या इकडे चंपक मैदानात दिसून येते. बोनेलीज ईगल हा भारतीय आहे, तो आपल्याकडे दिसतो. इंडियन स्पॉटेड ईगल नावाचा एक गरुड येतो. शॉर्ट टोर स्नेक ईगल नावाचा एक गरुड पक्षी म्हणजे गरुडामधली एक प्रजाती येते. आणि रत्नेरीमध्ये कायमस्वरूपी वास्तव्याला असलेले पक्षी म्हणजे चेंजेबल हॉक ईगल आणि क्रेस्टेड सरपंट ईगल. यांची आणि सगळ्या गरुडांची मुख्यत्वे अन्न ही छोटे छोटे मॅमल्स, साप वगैरे अशा प्रजाती असतात. आणि त्या विपुल प्रमाणात तिथे असल्यामुळे त्या कातळसड्यावरती येत असावे तिथे रत्नेरी. वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांमधला एक अमूर फाल्कनची एक थोडक्यात माहिती देतो. अमूर ससाणा हा काही हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतामध्ये येतो. त्याचा अमूर ससाण्याचा विणीचा हंगाम सायबेरिया, चीन, मंगोलिया वगैरे या देशामध्ये आहे. ऑक्टोबरमधच्या दरम्यान मोठ्या संख्येने भारतामध्ये नागालँड, मणिपूर या राज्यांमध्ये येतात. लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने तिथे पक्षी येतात. तिथे त्यांना वाळवी सदृश्य कीटक वगैरे भरपूर खायला मिळत असल्यामुळे तिथे ते त्यांची शिकार करतात, खातात आणि त्याच्यानंतर त्यांचं

0: आता पुढचा प्रवास ते सुरू करतात. हा पुढचा प्रवास सुरू करताना ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येतात, म्हणजे आपल्या आदिष्टी किंवा चंपक मैदानाच्या आसपास एक साधारण नोव्हेंबर महिन्यात हे आढळून येतात. आपल्याकडनं तो काही हजारो किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीत येतात. काही वेळेला ते फ्लॉकमध्ये दिसतात, काही वेळेला एखाद दुसरा पक्षी आपल्याला आढळून येतो. आणि ह्यावर्षी प्रथमतः म्हणजे तो शिकार अर्थात करत असणार, पण तो शिकार करून खात असतानाचा पहिल्यांदा ह्यावर्षी मला फोटो मिळाला. त्याच्यामुळे तो नुसता पक्ष्याचा फोटो काढण्यापेक्षा तो शिकार करून खातोय हा फोटो काढण्यात किंवा त्याचं निरीक्षण करण्यात मला जरा जास्त आनंद झाला. हा पुढे अरबी समुद्र पार करून आफ्रिका खंडामध्ये जातो, एवढा हजारो मैलाचा किलोमीटरचा प्रवास करून, आणि नंतर परत तो त्याच्या राऊंडप्रमाणे परत प्रजननासाठी सायबेरिया, मंगोलिया या चीन ह्या मार्ग भागाकडे मार्गक्रमण करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे असाच एक स्थलांतरित पक्षी म्हणजे युरोपियन रोलर. आता युरोपियन रोलर हा नावाप्रमाणे युरोपातून वगैरे येतो, पण तो पॅसेज मायग्रंट आहे. पॅसेज मायग्रंट याचा अर्थ काय की तो थोडा वेळ स्टॉप घेतो भक्ष्यासाठी किंवा थांबण्यासाठी, नंतर थोडे दिवस एक दोन चार दिवस थांबून तो निघून जातो.
1: रत्नागिरीमध्ये कुठचे कुठचे पक्षी आढळतात या बाबतीत आत्ता आपण माहिती घेतली. आता जर आपल्याला पक्षी निरीक्षण करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी काय आहेत?
0: पक्षी निरीक्षणासाठी तर माझं मत असं वैयक्तिक असं आहे की फार मोठा पक्षी निरीक्षणासाठी शक्यतो ग्रुप नेऊ नये. का? त्याचं कारण म्हणजे असल्यास काय प्रॉब्लेम नाही, पण गडबड गोंधळ होतो, गप्पा मारल्या जातात. आपल्याला जे निरीक्षण म्हणून करायचं आहे की पक्ष्यांच्या नोंदी घ्यायच्या आहेत, त्याच्यामधून आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. कदाचित पक्षी तिथून निघून जाऊ शकतं आवाजा किंवा अधिक गोंगाटामुळे, असं होऊ असण्याची शक्यता जास्त असते. कॅमेरा असेल तर उत्तम. पूर्वी कॅमेराचे साधन फार नव्हती, पण आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी बदलली, दुर्बिणी आल्या आहेत, कॅमेरा आल्या आहेत. कॅमेऱ्याचा फायदा असा होतो की त्या नोंदी आपल्या टिपल्या जातात किंवा त्याचा फोटो काढता येतो आपल्याला. म्हणजे समजा काही एखादी दुर्मिळ प्रजाती असेल तर आपण अन्य पक्षी निरीक्षकांच्या सहाय्याने किंवा त्याच्या आपण त्याचा आय डी करू शकतो किंवा इंटरनेटवरनं त्याची माहिती घेऊ शकतो. कारण त्याच्या आपल्याकडे पक्ष्याचा प्रत्यक्ष फोटो असतो किंवा व्हिडिओ असतो. आणि पक्षी निरीक्षणासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजारमध्ये वेगवेगळी पुस्तकं देखील आहेत, त्याच्यात पक्ष्यांचे ओळख, त्यांचे रंग, त्यांचे आकार याची सगळी माहिती असते. तर आपण काढलेला फोटो आपण त्या पुस्तकांमध्ये बघून तुलना करून तो नक्की पक्षी कोणता आहे हे आपण त्याच्यात बघू शकतो किंवा ते कन्फर्म करू शकतो की हा पक्षी बा हाच आहे.
1: किंवा इंटरनेट,
0: इंटरनेटचं एक साधन पण आहे
1: पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि पक्ष्यांचे अधिवास टिकवून ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
0: आता हा मोठा गहन प्रश्न आहे. म्हणजे शहरीकरण वाढत चाललेलं आहे, औद्योगिकरण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे सगळ्याचा ताळमेळ राखणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे किंवा आपला काही फळबागा त्याच्या डेव्हलप करण्यासाठी जे वृक्ष आहेत अन्य जे जुने पुराणे ते तोडून तिथे एकाच प्रकारची लागवड केली जात आहे. त्या वृक्षांची विविधता पण त्याच्यातून नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे टिकवणं गरजेचं आहे किंवा त्याच्यातून प्रबोधन होऊन हे टिकवण्यासाठी काही सहाय्य करतात, म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करून वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे.
1: थोडक्यात म्हणजे एखादं झाड आपल्यासाठी निरुपयोगी आहे असं आपल्याला वाटलं तर ते निसर्गातल्या इतर घटकांसाठी अत्यावश्यक असतं.
0: खरं आहे.
1: त्याच्यामुळे ही झाडं तोडताना आपण नक्की विचार केला पाहिजे आणि ती झाडं तोडण्यापासून स्वतःला परावृत्त केलं पाहिजे.
0: खरं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.
1: घुबडांबरोबरच रातवा हा सुद्धा एक निशाचर पक्षी आपल्याकडे आढळतो, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला.
0: रत्नागिरीमध्ये कातळसाड्यांवरती सवाना नाईट जार, जंगल नाईट जार आणि जेरडॉन्स नाईट जार असे तीन प्रकारचे रत्नागिरीमध्ये आढळणारे निशाचर पक्षी आहेत. हे सकाळच्या वेळेत इतके कॅम्युफ्लज होऊन झाडात किंवा कुठे कातळावर सड्यावर बसलेले असतात, आपल्याला ते समजून येत नाही. जेव्हा आपण तिथे चालतो आणि आपण समजा त्याच्या मार्गात तरत तो ओढून तिथून जातो ते आपल्याला समजतं की ते रातो आहे. साधारण संध्याकाळच्या वेळेमध्ये यांच्या आवाजावरनं आम्हाला लक्षात येतं. आता त्यांचे आवाज आम्हाला पक्षी निरीक्षण करताना आता ते पाठ झालेत किंवा ते लक्षात राहिले, त्यामुळे आम्हाला ते समजतं की आता हा इथे रातो आहे, जेरडॉन्स रातवा आहे की जंगल रातवा आहे की सवाना रातवा आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यास आणि किंवा सवयीमुळे आम्हाला आता ते समजलं. आणि ह्यांची घरटीसुद्धा रातव्यांची, उदाहरणार्थ जंगल नाईट जार आपण घेऊया,

0: कातळ साड्यांवरती ओपन जागेतच ही गंडी घालतात. जसं टिटवी, टिटवीची अंडी सुद्धा ही कातळ साड्यांवरतीच असतात. म्हणून मी म्हणतो की वाढत्या शहरीकरणामुळे कातळ साड्या जे चाललेत, जे आपल्याला कातळ किंवा काही निरुपयोगी वाटतात, पण ते पक्ष्यांसाठी तो महत्वाचा दिवस ठरतो. हा मुद्दा एक ठळकपणे ते घेण्यासारखा आहे की आपण शहरीकरणामुळे त्यांचा अधिवास आपण नष्ट करत चाललो आहोत. याची कुठेतरी सांगड घातली गेली पाहिजे, कारण आपण शहरीकरण तर थांबवू शकत नाही, पण ह्याचं कुठेतरी माणसाने भान राखून त्याच्याबद्दल काहीतरी योग्य तो विचार केला पाहिजे ते टिकवण्यासाठी.
1: सर, रत्नागिरीतल्या पक्षी विश्वातल्या विविधतेबद्दल आपण इतकी विस्तृत माहिती आम्हाला दिली आहेत की हे आपला हा जो प्रवास आहे, आपली ही जी मुलाखत आहे, हे थांबूच नाहीये असं आम्हाला वाटतं आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आज आपल्याला इथं थांबणं आवश्यक आहे. आज रत्नागिरीतल्या पक्ष्यांबद्दल प्रसाद गोखले सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आभार मानतो. धन्यवाद गोखले सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत.
0: तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल बरं वाटलं.
1: याबरोबरच इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपला निरोप घेतो. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण रत्नागिरीतली पक्षी संपदा याविषयी ॲडव्होकेट प्रसाद गोखले यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते.
0: लक्षात असू द्या, कार्यक्रम इंद्रधनुष्य 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: श्रोते हो, भारती जयंत राजवाडे यांच्या बाबा अबोल आयुष्याचे कुडे या विषयावरच्या 10 कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आणि शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्यमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
1: बाप म्हणजे साऱ्या कुटुंबाचा आधार, बाप म्हणजे जणू आभाळाची सावली अपार. उन्हातानात राबणारा शेतकरी माझा बाप,

0: त्याच्या हाताला नसते कधीच उसंत. कामाचे डोंगर नेहमीच त्याच्या खांद्यावर, विश्रांतीची परवानगी नसते त्याला कधीच. चिंता त्याला साऱ्या कुटुंबाची, अन लेकरांच्या सुखासाठी विसरतो तहान भूक सारीची. संसाराचा गाडा ओढितो रात्रंदिवस, दोन हात करीत परिस्थितीशी झुंज देतो खास.
1: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 3 जुलैला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य.
2: 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 10:26 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

हे गीत गायलं होतं महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांनी टाईमपास या चित्रपटासाठी. रचना होती अश्विनी शेंडे यांची, तर संगीत होतं चिनार महेश यांचं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगुलस्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: तलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं, कुठे गेलं ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.
1: सॉरी.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: हे गीत गायलं होतं सचिन पिळगावकर, सुमित राघवन आणि सहकलाकारांनी. सचिन पाठक यांचं हे गीत होतं दुनियादारी या चित्रपटातलं.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना झपाटलेला टू या चित्रपटासाठी हे गीत गायले अवधूत गुप्ते आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी.

वाहतूक नियमांचं पालन जरूर करा. दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर जरूर करा. क्षमतेपेक्षा अधिक जणांची वाहतूक करू नका. वाहन चालवताना संपूर्ण लक्ष वाहनाकडे असावे. वाहतुकीच्या नियमांबाबतची संपूर्ण माहिती असणे आवश्यक. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये.

झोप येत असल्यास किंवा तब्येत चांगली नसल्यास ड्रायव्हिंग करू नये. योग्य वेगमर्यादेत वाहन चालवा. मद्यपान करून वाहन चालवू नका. वाहतूक नियमांचं नक्की पालन करा.

0: यांची. झेंडा या चित्रपटासाठी संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:30 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:05 आणि 28 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वंदना मुसळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण वाट बघत असतात की सकाळचे 11:05 कधी होत आहेत आणि हा तुमचा आवडता कार्यक्रम कधी एकदा लागतोय. कारण गाणं ऐकणं हा आपला वीक पॉईंट नाही का? म्हणजे बघा ना, काही जणांना स्लो म्युझिक असलेली गाणी आवडतात, काहींना भरपूर म्युझिक असलेली गाणी आवडतात, काहींना गझल आवडतात, तर काहींना सॅड सॉंग्स आवडतात. पण कसं आहे, ही सकाळची वेळ ना जरा फ्रेश जायला हवी, म्हणून आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी तुम्हाला ऐकवणार आहे 2000s काही रोमॅन्टिक गाणी. चला तर सुरुवात करूया आजच्या या कार्यक्रमाला. पहिलं गाणं आहे मुझे कुछ कहना है या चित्रपटातलं. समीर यांच्या या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं आणि हे गीत गायलंय सोनू निगम आणि सहकलाकारांनी.

0: श्रोते हो, 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते.
0: लक्षात असू द्या, कार्यक्रम इंद्रधनुष्य 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
2: रसिक श्रोते हो, आपल्या बाबतीत कधी कधी असं होतं बघा की एखादं गाणं आपण अगदी रॅन्डमली ऐकतो आणि पहिल्यांदाच ते गाणं आपण ऐकत असतो आणि तरीही ते गाणं आपल्याला आपलंसं वाटतं. तुम्हाला सांगते, माझंसुद्धा अगदी असंच झालं होतं. एकदा मी पुण्यावरून रत्नागिरीकडे येत असताना दुपारची वेळ असेल आणि आम्ही एका

चहाच्या टपरीवर मस्त चहा प्यायला थांबलो आणि त्या टपरीवर मी हे गाणं ऐकलं. हे गाणं पहिल्यांदा ऐकत असूनसुद्धा ते गाणं मला खूप अगदी जवळचं वाटलं. याचं कारण म्हणजे नदीम श्रवण यांचं लाजवाब संगीत, तितक्याच तोडीचे समीर यांचे शब्द आणि अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचं जबरदस्त ट्युनिंग. तुम्हाला पण ऐकवते आता ते गाणं. हे गाणं आहे हम हो गए आपके या चित्रपटातलं. ऐकूया हे रोमॅन्टिक गाणं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

रसिक श्रोते हो, मोहब्बते म्हटलं ना की आपल्या नजरेसमोर येतात त्या तीन नवीन जोड्या, शमिता शेट्टी उदय चोप्रा, प्रीती झांगे आणि जिमी शेरगिल आणि किम शर्मा आणि जुगल हंसराज. पण या तीन जोड्यांबरोबरच शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्यावर चित्रित झालेलं हमको हमी से चुरालो हे गाणं म्हणजे 2000 दशकातलं सगळ्यात फेमस असं रोमॅन्टिक गाणं. ऐकूया हे गाणं.

लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना होती आनंद बक्षी यांची. मोहब्बते या चित्रपटासाठी संगीत होतं जतीन ललित यांचं.

श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: गर्मी हसरते नाकाम से जल जाते हैं, हम चरागों की तरह शाम से जल जाते हैं. शमा जिस आग में जलती है नुमाइश के लिए, हम उसी आग में गुमनाम से जल जाते हैं. जब भी आता है तेरा नाम मेरे नाम के साथ, जाने क्यों लोग मेरे नाम से जल जाते हैं.
0: श्रोते हो, हा आवाज आहे मालिनी शर्मा या अभिनेत्रीचा. 2002 साली रिलीज झालेल्या राज या चित्रपटातून मालिनी शर्माने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. राज या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले ते म्हणजे बिपाशा बसू आणि दिनो मोरिया. या तगड्या स्टारकास्टसोबतच मालिनी शर्मा कुठेच कमी पडली नाही. आणि राज हा एक हॉरर चित्रपट असूनसुद्धा या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे या चित्रपटातली सुंदर अशी गाणी. तेव्हा कार्यक्रमात आता ऐकूया या चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. गायलंय अलका याज्ञिक यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
3: श्रोते हो, 2000 म्हटलं की संगीतकारांची नावं घ्यायची झाली तर ती म्हणजे अनु मलिक, नदीम श्रवण, जतीन ललित, संदेश शांडिल्य, प्रीतम, ए आर रहमान, हे सगळे गाजलेले संगीतकार। पण या संगीतकारांबरोबरच मी अजून एक नाव घेईन, ते म्हणजे संगीतकार विद्यासागर यांचं। विद्यासागर यांनी हलचल या चित्रपटासाठी अतिशय सुंदर असं संगीत दिलेलं आहे। ऐकूया या चित्रपटातलं उदित नारायण आणि सुजाता यांच्या युगलस्वरातलं समीर यांचं हे प्रेमगीत।

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, प्रत्येक गायकाची स्वतःची अशी एक खासियत असते। सांगायचं झालं तर उस्ताद राशिद खान म्हणजे भारदस्त आवाज, भावनिक ओलावा आणि तांत्रिक अचूकता यांचा अनोखा संगम। जुन्या उस्तादांच्या कडक शैलीला त्यांनी आधुनिकतेचा आणि भावुकतेचा स्पर्श दिला, त्यामुळेच शास्त्रीय संगीताच्या चौकटीत राहूनही त्यांनी स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र अशी शैली निर्माण केली। शास्त्रीय संगीतासोबतच त्यांनी सूफी फ्युजन आणि चित्रपटांमधल्या गाण्यांचे सुद्धा प्रयोग केले। सांगायचं झालं तर जब वी मेट या चित्रपटातलं आओ के जब तुम ओ साजना हे गाणं म्हणजे थेट मनाला स्पर्शून जाणारं असं गाणं। ऐकूया संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेली इर्शाद कामिल यांची ही गीतरचना।

0: काय मग श्रोते हो, ही अशी छान छान गाणी ऐकत असताना तुमच्याही मनात तुमच्या आवडीचं एखादं छानसं रोमॅन्टिक गाणं नक्कीच आलं असेल, हो ना? अहो मग वाट कसली बघताय, उचला फोन आणि मेसेज करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: रसिक हो, प्रेमाची अनेक नावं आहेत, प्यार, इश्क, मोहब्बत, लव, पण प्रेमाची भाषा मात्र एकच, नाही का? ही भाषा बरेचदा नजरेतून सुरू होऊन थेट हृदयाला भिडते. कशी? ऐका या गाण्यातूनच. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं इश्क विश्क या चित्रपटातलं गीत, शब्द समीर यांचे, संगीत अनु मलिक यांचं.

रसिक श्रोते हो, 2000चं दशक म्हटलं की कितीतरी रोमॅंटिक गाणी मला ऐकवता येतील, पण काय करणार, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पण आजची ही रोमॅंटिक गाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 94035 73485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून. आजच्या कार्यक्रमापुरता मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलंस हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाचं.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना, तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे, गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही. का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: यस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा.
1: उड जाएगा हंस अकेला, किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना, किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का, या भजनांमध्ये सुखदा.
1: खरच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भीषितला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीषीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे, ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल, हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही.

0: माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत.
1: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी, कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं, गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं, नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळाय जान्हवीचा. ए, ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही, पण पटकन म्हणाली, अग आई, तंबोऱ्याची शपथ.
1: हो,
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो? तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं, आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं, तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झालाय नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो, आणि तसं जर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी हरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
0: हा,
1: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा, अगं पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा. हो, तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है.

0: अहो म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
1: जिंकले विंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
0: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
1: कसलं काय,
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वाधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
1: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का.
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
0: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार, इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
1: हा,
0: 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहितीये का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
0: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
1: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग, ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
0: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय, बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
0: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
1: हो बस बस, वारा खा, पाणी पी.
0: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची काहीला, नाही म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा म्हणून.
1: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्या खाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता,
2: मस्त.
1: का ग, आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही, तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो, पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
0: खरंच शर्वरी, मुले किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
0: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
0: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
0: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
0: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा

0: दहावीला 90% मिळाले.
1: अरे वा,
0: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
0: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
2: वा, खरंच अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
0: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
0: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
2: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय, आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
0: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
2: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
0: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
2: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
1: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
0: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
2: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खर तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
1: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
0: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
0: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
1: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
0: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
1: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात. पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का?
1: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
0: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आरतीकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय, या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
1: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
0: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
1: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
2: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटते तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
0: येस, माणसाने आशावादी असायला हवं पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
1: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय?
2: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
1: काय
2: चक्क आभाळ भरून आलंय. आहा हा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
0: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्ग

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाही आहे. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या 6 ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं.

0: मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अमलता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये, त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान

0: उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मुळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मुळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते कफ वाढू शकतो सर्दी खोकला होऊ शकतो. प्रमाणातच गोडसर फळं खाणं आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं म्हणजे दूध आणि फळं दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध सम प्रमाणात न एकत्र करणं दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो.
1: घशासाठी पण चांगला वापर होतो
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश आपला काल आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं त्वचेवर दिसतं सोरायसिस एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत डॉक्टर, फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार बोला. मी
2: जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं म्हणजे कोणतं दूध प्यावं दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं आणि तसंच दही कोणतं खावं कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं वेळ कुठली असावी तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे न नक्तम दधी भुंजित रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी

0: होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
2: प्रश्न विचारा आपला.
1: लाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर स्वतः डॉक्टर साहेब. नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रश्न विचारा आपला.
1: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण हे म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे?
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होलसन फ्रेझर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण ए टू म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतं आहे, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल, आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तर ए टू मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पालाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात, आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
2: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार.
2: हा नमस्कार.
3: नमस्कार.
0: नमस्कार.
3: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो बोरवली मुंबईहून.
2: प्रश्न विचारा.
3: अनिल नाईक बोरवली मुंबई बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपला आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, परत पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या किंवा ताक खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
2: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाही आहे की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाही आहे तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाही आहे. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी, ज्याला आपण श्रुत शीत जल म्हणतो, ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती

0: निर्माण होते, विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायलं गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बऱ्याच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण मान्यामध्ये शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी, जो पोटातला अग्नी आहे, तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांना

0: म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणीत यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये तीन आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये दोनदा आहारच पुरेसा आहे कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊणतास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10-2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचार आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतोय. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचं नाही आहे, तो विरुद्ध होतो असा एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा. तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 वाजता स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही, आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील.

0: जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 वाजताची असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यक्षण, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं, तसंच शरीरात होतं. आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचं ऍसिड स्पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं, पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा OCD जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतड चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डायटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी

0: असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल तूप दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्यात तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या 3 गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मीठ, मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, त्यामुळे मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावणं स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत किडकिडीत आहेत त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदेश उमप आणि सहकारी यांच्या स्वरात देऊळबंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रणित कुलकर्णी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या अस्वलात मितवा या चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार सोळकर यांचं आणि संगीतकार होते शंकर एहसान आणि लॉय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या अस्वलात दगडी चाळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार आहेत अमित राज.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल.

0: अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0: शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदास्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ॲप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली.

0: होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्र धुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास

0: योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतुरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्न पदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी गोखले यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना.

नीलकंठ ढोले यांची रचना आपण ऐकलीत मोरेश्वर निस्ताने यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान जिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पलानिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही.

0: आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते, याचा पॉलनिकने एका नव्या रचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही, सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलचं आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहत आहेत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्या पुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत. पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार? हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विक्राळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे, जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो, याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रिअलिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं. पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का, असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात कोथिंबीर लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर ही आपल्या दैनंदिन आहारामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कोथिंबीरीला थंड हवामान जरी मानवत असलं तरी हे पीक अतिपर्जन्यमानाच्या आणि आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास वर्षभर येऊ शकतं. या पिकात विविध प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. या पिकाची लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानवते. कोथिंबीर खरीप हंगामातही करतात. खरीपाची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, म्हणून पेरणीसाठी भारी काळी जमीन निवडावी. याच्या दापोली एक, त्याच्यानंतर लॅम्सी एस ही बुटकी आणि पालदार असते. कोईमतूर दोन ही जात कोथिंबीर तसंच धन्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय लॅम्सी एस 2, लॅम्सी एस 4, UD1, UD21, UD374, कोईमतूर 1, कोईमतूर 3 या जाती प्रचलित आहेत. कोथिंबीर ही मिश्रपीक म्हणूनही आपल्याला घेता येते. खरीप हंगामात याची लागवड जुलै ते ऑगस्टमध्ये करतात. लागवडीसाठी जमीन उभी आडवी नांगरून, ढेकळं फोडून, कुळवाच्या 2 पाळ्या देऊन सपाट करून घ्यावी. जमीन तयार करतानाच शेणखत मिसळावं. लागवड योग्य आकाराचे वाफे तयार करून बी फुकून करावी, किंवा 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर रेषा काढून बी पातळ पेरलं जातं. बी पेरण्या अगोदर रगडून त्याचे 2 भाग करतात. संपूर्ण धने हे फळ असून त्याचे 2 भाग असतात. प्रत्येक भागात बी असतं. असं बी पेरल्यास 10 ते 12 दिवसांनी ते उगवतं. संपूर्ण धने पेरल्यास उगवण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. बी पेरणीपूर्वी रात्रभर

भिजवून पेरल्यास लवकर उगवतं. धन्यासाठी पीक घ्यायचं असल्यास हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणं लागतं. कोथिंबिरीसाठी पीक घ्यायचं असल्यास हेक्टरी 20 ते 30 किलो बियाणं पुरेसं होतं. मंडळी, पूर्व मशागतीच्या वेळी 10 टन शेणखत या पिकाला द्यावं. याशिवाय पेरणीपूर्वी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावं. पेरणीनंतर 20 दिवसांनी हेक्टरी 20 किलो नत्र द्यावं किंवा 1% युरियाची फवारणी करावी. या पिकाला पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावं. सुरुवातीच्या काळात खुरपणी करून तण काढून टाकावं. ओळीत पेरणी केल्यास 2 कोळपण्या करून पीक तणापासून मुक्त ठेवावं. या पिकावर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, परंतु काही वेळा भुरी रोगाचा आणि पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेष गंधकाची 15 किलो भुकटी प्रति हेक्टरी वारा शांत असताना पिकावर धुरळावी. पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास मॅलॅथिऑन 50% प्रवाही 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडई, बी पेरल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी कोथिंबीर म्हणून पीक काढणीला तयार होतं. तेव्हा मंडई, कोथिंबिरीची लागवड करून आपण त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात कोथिंबीर लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्य आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइड्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ

वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते, बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं, यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण

0: नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली हजार झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार, आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल, आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, तर डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं, दुसरं जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं, आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे नाले झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो, तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही, पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे, आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत, आणि ते खाली 12 महिने ओढ्याना किंवा ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं. कारण हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहेत ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवाईत, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

स्मिता वाहिनी दुपारचे 2:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती. विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे तर द्रुतबंदिश ही एकतालामध्ये निबद्ध आहे आणि तराना हा 3 तालामध्ये निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत परन पायो तर द्रुतबंदिशीचे बोल आहेत मोसे मत रोको. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काथे यांची.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही

0: पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र झालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
1: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे देणारे चार अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले.

0: पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

उत्तरा केळकर यांनी गायलेली कुमार धनवडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अभिजित राणे यांचं. या रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत

0: 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा

0: लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे. परंतु आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनातील स्वच्छतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ हवा, पाणी, परिसर, वातावरण कोणाला नको असतं? स्वच्छतेनं रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. आपल्याला हे सगळं माहीत आहे, परंतु तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जोपर्यंत स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत काहीही बदल होणं शक्यच नाही. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, ट्रेन, ऑफिस, बगीचा, इमारती, रस्ते, गल्ली, बोळात आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणं, पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, सिगरेटची थोटकं, खाद्यपदार्थांची वेष्टणं, कागदाचे तुकडे कुठेही फेकतो माणूस. आपल्या नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं बनली आहेत जणू. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार वाढत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळाच ठेवा. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा. हे सारं लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र जपा. कारण माझा गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल.
1: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
2: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
3: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर सव्वा सात
1: आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
2: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता

या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. या संदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेसशासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून VPN तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही

0: कदम यांनी सांगितलं.
1: आत्ताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंगरोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्म

0: कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासनसेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी माहिती करून घेणार आहोत. आता गाई म्हशींमध्ये स्तनदाह होतो तर याची विविध कारणं आहेत, तर ही कारणं कोणकोणती आहेत किंवा याचा जो प्रसार होतो?
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता प्रसारित करतोय.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ, शके 1948, अर्थात 30 जून 2026. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत वरी या भरड धान्याच्या उत्पादन तंत्राविषयी. यासाठी स्टुडिओमध्ये डॉक्टर शिल्पा जोशी आलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या भरड धान्याच्या पौष्टिकतेविषयी लोकांमध्ये जनजागृती होत आहे, त्यामुळे भरड धान्याचा आपल्या आहारातला जो वापर आहे तो वाढतो आहे. आज आपण वरी हे जे भरड धान्य आहे त्याच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे जो वनस्पतीशास्त्र विभाग आहे, या विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर शिल्पा जोशी मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्याकडूनच आपण वरी उत्पादन तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. वरी हे एक लघु तृणधान्य किंवा भरड धान्य म्हणून ओळखलं जाणारं महत्त्वाचं असं पीक आहे. आपल्या कोकणामध्ये या पिकाखाली किती क्षेत्र आहे, त्याचं उत्पादन आणि त्याच्या उत्पादन क्षमतेविषयी आम्हाला काय सांगाल?
2: वरी म्हणजे आपण बघायला गेलं तर लघु तृणधान्यांपैकी एक महत्त्वाचं पीक आहे. वरीचा मूळचा उगमस्रोत हा भारत देश आहे आणि इतर देशांमध्ये बघितलं तर चीन किंवा पूर्व आशिया, भारत, मलेशिया या देशांमध्ये सुद्धा वरीचं उत्पादन घेतलं जातं. वरीची महाराष्ट्रातली उत्पादकता बघायला गेलं तर ती 452 किलो प्रति हेक्टर आहे. पण आता आपण कोकणाचा विचार जेव्हा करतो तेव्हा उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कोकणातली उत्पादकता ही तुलनेमध्ये अधिक आहे. कोकणातलं क्षेत्र आहे हे 8431 हेक्टर क्षेत्र आहे लघु तृणधान्यांखाली. आणि त्यापैकी त्याचं उत्पादन त्याच्यापासून येते 4500 टन आणि उत्पादकता 530 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रातील उत्पादन क्षमता बघितली तर 452 किलो प्रति हेक्टर आहे आणि कोकणातील बघितली तर 530 किलो प्रति हेक्टर इतकी उत्पादन क्षमता आहे. म्हणजे जे जमीन आणि हवामान कोकणातलं आहे त्याला मानवते आणि चांगल्या प्रकारे आपल्याकडे हे पीक येऊ शकतं. देशात बहुतांश राज्यांमध्ये काय होतं, डोंगराळ भागांमध्ये आणि कमीत कमी संसाधनांचा वापर करून लघु तृणधान्य पिकवली जातात, त्यामुळे त्यांचं वितरण हे असमान आहे.
1: कोकणामध्ये याचं उत्पादन हे खूपच चांगलं आहे आणि आपल्या कोकणातल्या लोकांच्या आहारामध्ये देखील याचा वापर बऱ्यापैकी केला जातो. तर आहारदृष्ट्या या पिकामध्ये कोणते पौष्टिक गुणधर्म आहेत?
2: तर वरीचा विचार केला तर आपण उपवासाला घरोघरी वरीचा वापर केला जातो, त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व आहे. आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार केला तर त्याला सत्वयुक्त धान्य असं म्हटलं जातं.
1: बरोबर.
2: वरीमध्ये आपण आहारदृष्ट्या बघितलं तर स्निग्ध पदार्थ आहेत त्याच्यामध्ये, तंतुमय पदार्थ, खनिज, लोह हे भात किंवा गहूपेक्षा याच्यामध्ये गहू पिकापेक्षा जास्त ह्याच्यात प्रमाणात आहे वरीमध्ये. तर वरीमध्ये कर्बोदक बघितली तर आपण म्हणजे पिष्टमय पदार्थ आपण ज्याला म्हणतो ते 60 ते 75 ग्रॅम आहेत प्रति 100 ग्रॅम. नंतर तंतुमय पदार्थ हे 4 ते 8 ग्रॅम आहेत. कॅल्शियम हे 12 ते 30 ग्रॅम आहे आणि लोह 7 ते 13 मिलीग्रॅम ह्याच्यामध्ये प्रति 100 ग्रॅम आहे. उपवासाला आपण वरीचा भात किंवा भाकरी जर का वापरली त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पित्त होत नाही, त्यामुळे आरोग्यासाठी पण वरी ही लाभदायक आहे. तर वरीचा अजून भगर किंवा आपण ज्याला हे म्हणतो भात ते आणि भाकरी सोडली तर त्याच्यापासून बिस्किट, लाडू, शेवया, चकली, शेव इत्यादी पदार्थ आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. त्यामुळे हे सर्व वयोगटातल्या लोकांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि याच्या सेवनाने दुसरं म्हणजे काय की बद्धकोष्ठता आणि पोटाच्या वेगवेगळ्या समस्या यावर पण त्याचा चांगला उपयोग होतो.
1: बरोबर. म्हणजे आहारदृष्ट्या सुद्धा या पिकाचं खूप महत्त्व आहे. तर वरीच्या लागवडीसाठी जी जमीन आणि जे हवामान आहे ते नेमकं कसं असलं पाहिजे?
2: तर वरी प्रामुख्याने खरीप हंगामातलं पीक आहे, म्हणजे पावसाच्या पाण्यावरच येणार आहे. कोकणातला भरपूर पाऊस आणि दमट हवामान या पिकाला अगदी चांगलं मानवतं. जमिनीचा विचार केला तर अगदी हलक्या आणि वर्कस मुरमाड जमिनीत सुद्धा किंवा डोंगर उतारावर सुद्धा आपण सहजपणे नाचणीसारखंच पीक घेऊ शकतो.

0: बरोबर.
1: ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो अशा जमिनीत वरी चांगल्या प्रकारे पिकवता येते. फक्त डोंगर उतार एकदम अधिक असू नये की जेणेकरून पूर्ण सगळं त्याच्यामध्ये काय समजा थोडंफार आपण सेंद्रिय काही त्याला घातलं,
0: खत
1: मॅन्युअल्स वगैरे घातली
0: वाहून जाऊ,
1: हा शेणखत वगैरे घातलं तर वाहून जायला नको, त्या दृष्टीने अगदीच उतारावरती
0: उताराची जमीन नाही
1: निवडायची नाही.
0: आता याची जी लागवड आहे ती कोणत्या पद्धतीनं केली जाते?
1: वरी प्रामुख्याने आपण काय करतो, गादी वाफ्यावर रोप तयार करून त्याची पुनर्लागवड म्हणजे ट्रान्सप्लांटिंग असं ज्याला म्हणतात, तर ती एकदा गादी वाफ्यावर रोपं तयार करून घ्यायची आणि 30-35 दिवसांची झाली की मग मुख्य शेतामध्ये आपण पुनर्लागवड करू शकतो. आता साधारण गादी वाफे कसे तयार करायचे, तर आपण 1 ते 1.5 मीटर रुंद आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंच उताराच्या दिशेने योग्य पद्धतीने विचार करून असे गादी वाफे आपण तयार करायचे आणि त्यावर 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळींमध्ये साधारण 1 ते 2 सेंटीमीटर खोल असं बियाणं पेरायचं. बियाणं पेरताना कसं एकदम खोल पण जायला नको, नाहीतर मग ते आतल्या आत कुसून तरी जाईल किंवा मुंग्या वगैरे त्याला खातील, त्यामुळे ते 1 ते 2 सेंटीमीटर असं अंदाज येण्यासाठी आपण त्या अंतरावर तेवढं पेरायचं आहे. दुसरं म्हणजे काय, पुनर्लागवड आपण केली आणि या पद्धतीने गादी वाफ्यावर पेरून जर का वापरलं तर त्याच्यामध्ये हेक्टरी 5 किलो बियाणं आपल्याला पुरतं, पण तेच जर का आपण डायरेक्ट फेकून ब्रॉडकास्टिंग जी मेथड म्हणतात त्या पद्धतीने केलं तर मग त्याच्यात जवळजवळ डबल बियाणं तुम्हाला वापरायला लागतं.
0: गादी वाफ्यावर लागवड करणं, हा
1: नर्सरी करून घेणं आपण जशी भाताची करतो त्या पद्धतीने तयार केलेलं केव्हाही चांगलं.
0: मुख्य शेतातील पुनर्लागवड ही कशी करावी, म्हणजे त्यावेळी दोन रोपांमधलं अंतर हे किती असणं गरजेचं आहे?
1: आता साधारणपणे काय होतं, शेतकरी आहेत ते जास्त अंतर किंवा या पद्धतीने जात नाहीत, त्यामुळे पण काय होतं त्याच्यामुळे तोटा काय होतो की कापणी जेव्हा करताना त्यांना युनिफॉर्म असं एक संध फील्ड किंवा शेत मिळत नाही करताना, कापणीसाठी आणि एकंदरच आंतरमशागत किंवा तण काढण्यासाठी जर का तुमचं ओळींमधलं आणि रोपांमधलं अंतर योग्य असेल किंवा एकसारखं असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. त्यामुळे जेव्हा रोपं 30 ते 35 दिवसांची गादी वाफ्यावर होतील तेव्हा आपण राईसची करतो भातामध्ये, तसंच गादी वाफ्यावरून मेन मुख्य शेतामध्ये त्याची पुनर्लागवड करतो. नंतर लागवड करताना याच्यामध्ये 2 ओळींमधलं अंतर आहे ते 25 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधलं आहे ते 10 सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकतो. म्हणजे हा एका ठिकाणी 2 ते 3 रोपं लावली की भरपूर त्याची चांगली वाढ पण होते आणि त्याला फुटवे पण चांगले
0: येतात. बरोबर. आता जी खतं आहेत किंवा पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे?
1: खतांचा विचार केला तर आधी आपण काय करतो, माती परीक्षण म्हणजे करून घेण्यासाठी आपल्याकडे सुविधा असतात, माती परीक्षण करून त्या त्या जमिनीमध्ये तिचा पोत कसा आहे किंवा त्याच्यामध्ये कुठली खनिजे किंवा द्रव्य आधी आहेत त्याचा विचार करून नंतर आपण खताचे मात्रा ठरवायला पाहिजे. जनरली कोकणात काय होतं की नायट्रोजन आपल्याकडे निघून जातो लगेच पाण्यावाटे, म्हणून आपण ते नत्रयुक्त खतं अतिरिक्त वापरली जातात. तर आता काय करायचं की याच्यात लागवडीपूर्वी 10 टन शेणखत प्रति हेक्टरी मातीमध्ये मिसळायचं आणि याशिवाय प्रति हेक्टरी 80 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजे एन आणि पी आपण ज्याला म्हणतो स्फुरद यांची मात्रा द्यायची. लागवडीच्या वेळी स्फुरद आणि अर्धे नत्र द्यायचं आणि कारण काय, नायट्रोजन युक्त जे खत आहे ते मातीमध्ये टिकून राहत नाही, पावसामध्ये धुपून जातं, त्यामुळे लागवडीनंतर आपण 25 ते 30 दिवसांनी अर्धी मात्रा देऊ शकतो.
0: आता पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, कारण हे पीक पावसाच्या पाण्यावरती जास्त करून घेतलं जातं,
1: मुख्यत्वे करून खरीपच आहे ते, त्यामुळे पावसाने जर का समजा जास्त लांबला पाऊस किंवा मध्ये ओढ दिली लागवडीनंतर तर जास्त करून फुलोऱ्याच्या अवस्थेत म्हणजे 40 ते 45 दिवसांनी पुनर्लागवडीनंतर आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याच्या 2 पाळ्या दिल्या तर चांगलं होईल, जर का फक्त जास्त पावसाने मध्येच गॅप दिली तर ओढ दिली तर.
0: या पिकात आंतरमशागत किंवा तणांचं जे नियंत्रण आहे ते कसं करावं?
1: वरी पिकाच्या मध्ये सुरुवातीच्या काळात जर का जास्त तण आढळले तर उत्पादनात चांगल्यापैकी घट होऊ शकते, म्हणजे 25% घट याच्यामध्ये होऊ शकते. त्यासाठी लागवडीनंतर 1 महिन्याच्या आत आवश्यकतेनुसार आपण 1 ते 2 वेळा खुरपणी किंवा बेळणी करून शेत आहे ते तणमुक्त ठेवू शकतो. गरज पडली तर कोळपणी करून घ्यायची आणि तण नियंत्रणासाठी जर का खूपच तुमच्या जमिनीमध्ये तणाचं प्रमाण असेल तर आपण काय करायचं, लागवडीपूर्वीच जे उगवणपूर्व तणनाशक आहेत त्यांच्यापैकी भातामध्ये वापरतात तसं पेंडीमिथॅलिन 30% EC त्याच्यामध्ये म्हणजे प्रमाण आहे ते 2.5 म्हणजे 2.5 ते 3.5 लिटर प्रति हेक्टरी आपण 500 ते 600 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारू शकतो. दुसरं असं त्याच्यामध्ये आहे की उगवणीनंतरचं तणनाशक वापरायचं असेल तर ॲट्रॅझिनचा वापर आपण करू शकतो. साधारण 200 ते 250 ग्रॅम जे आहे ॲट्रॅझिन ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारू शकतो.

0: मिश्र तण नियंत्रणासाठी जास्त करून ॲट्रेझिन उपयुक्त आहे.
1: हां,
0: पण जर का आंतरपीक घेतलं असेल तर मात्र ॲट्रेझिन त्याच्यामध्ये वापरू नये. आणि ॲट्रेझिनची जी फवारणी आहे ती साधारण 20 ते 25 दिवसांनी लागवडीनंतर म्हणजे पुनर्लागवडीनंतर अत्यंत कमी तीव्रतेत फवारणी केली तर फायदेशीर ठरते. दुसरं पण एक मॅडम त्याच्यामध्ये आहे की उगवणीनंतरचं जे तणनाशक आहे त्याच्यामध्ये 2,4-D पण आपण वापर करतो. त्याच्यामध्ये तांदूळ जा किंवा दुधी केना माठ अशी रुंद पानांची जी तण आहेत त्यांच्यापैकी हे जे असं कुठलं असेल तुमच्याकडे तण तर 2,4-D सुद्धा आपण वापरू शकतो. 400 मिली 2,4-D 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारू शकतो. हा, तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो.
1: वरीची काढणी मळणी आणि त्याचं जे सरासरी उत्पादन आहे ते किती मिळतं?
0: वरीचा आपण कालावधी बघितला तर साधारण 90 ते 110 दिवसात हे पीक काढायला तयार होतं.
1: बरोबर.
0: कणसं पिवळसर तांबूस रंगाची झाली की जमिनीलगत पिकाची कापणी करायची किंवा फक्त पक्व झालेली कणसं आपण नाचणीप्रमाणेच वरच्यावर काढून घेऊ शकतो. फक्त काढणीला जर का उशीर झाला तर शेतात दाणे गळण्याची भीती असते, त्यामुळे काढणी ही शक्यतो एकदम पीक तयार झाल्यावर वेळच्या वेळीच करावी लागते.
1: आणि सरासरी उत्पादन याचं किती मिळतं?
0: सरासरी उत्पादन आता प्रति हेक्टरी आपण बघायला गेलं तर 12 ते 15 क्विंटल धान्य आणि वाळलेला पेंढा कडबा या पद्धतीने त्याच्या प्रमाणात मिळू शकतं आपल्याला.
1: कोकणात वरीच्या पिकावर प्रामुख्याने कोणत्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो का? आणि जर दिसून येत असेल तर त्याचं नियंत्रण हे कसं केलं पाहिजे?
0: वरीचं आपण बघितलं तर हे अत्यंत काटक पीक आहे, त्यामुळे फारसे रोग आणि किडी त्याच्यावर पडत नाहीत. तरी पण जर का आढळल्या तर याच्यामध्ये किडींमध्ये लष्करी अळी किंवा खोडकिडा दिसू शकतो. तर याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात याचा प्रादुर्भाव आढळला तर आपण निंबोळी अर्क 5% या प्रमाणात आपण फवारू शकतो. किंवा करपा ब्लास्ट जनरली साधारणपणे वरीवर दिसून येतो, त्यामुळे पानांवर करप्या रोगाचे ठिपके दिसले तांबूस रंगाचे तर आपण त्याच्यामध्ये कार्बनडेझिन सारख्या बुरशीनाशकाची योग्य मात्रेत फवारणी करू शकतो.
1: आता आपण बघतो की प्रत्येक पिकाची जेव्हा पेरणी करायची असते तेव्हा बीज प्रक्रिया केली जाते, तर वरी पिकासाठी सुद्धा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का आणि ती कशी केली जाते?
0: बियाण्याच्या सुरक्षेसाठी बीजप्रक्रिया करणं केव्हाही चांगलंच आहे. कारण जर का बियाण्याला प्रक्रिया केलेली असेल तर तुमचं आतमध्ये जाऊन बियाणं कुजणं किंवा कुठलं त्याला बुरशी वगैरे पकडणं हे त्याच्यामध्ये होत नाही. त्यामुळे जर का निरोगी पीक तुम्हाला हवं असेल तर बीजप्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. वरीचं बियाणं बघितलं तर आकाराने ते खूप लहान आहे, त्यामुळे रोपं सशक्त येण्यासाठी बीजप्रक्रिया करणं अतिशय चांगलं याच्यामध्ये. तर पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला आपण 3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन हे बुरशीनाशक चुळावं, ज्याच्यामुळे काय होईल की कंद कुजव्या आणि रोपं कोलमडण्याचा रोग ह्याच्यामध्ये टळतो. मुळं कुजत नाहीत आणि रोपं कोलमडत नाहीत. यानंतर जैविक खतांची बीजप्रक्रिया म्हणून अझोस्पायरिलम किंवा स्फुरद विरघळवणारे जीवाणू म्हणजे PSB ज्याला म्हणतात ते प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला सोळून सावलीत वाळवायचं आणि नंतर पेरणी करायची. अशा प्रकारे आपण बीजप्रक्रिया करू शकतो.
1: मॅडम, बरेच शेतकरी वरीची लागवड ही फेकून किंवा विस्कटून करतात, त्या तुलनेत विद्यापीठाची पुनर्लागवड पद्धत जी आहे ती फायदेशीर आहे का?
0: पारंपरिक पद्धतीप्रमाणे बियाणं विस्कटून पेरलं आपण तर झाडांची संख्या त्याच्यामध्ये नियंत्रित राहत नाही. दुसरं म्हणजे काय की आपल्याला सीड रेट जे बियाणे पेरताना आपण मगाशी ऐकलं तसं की गादी वाफ्यावर जर का 5 किलो लागणार असेल तर ऑलमोस्ट डबल म्हणजे 10 किलोपर्यंत तुम्हाला बियाणं लागतं. नंतर दुसरं, ह्या ब्रॉडकास्टिंगमुळे किंवा विस्कटून पेरल्यामुळे काय होतं, खत व्यवस्थापन चुकतं आणि तण काढणंसुद्धा कठीण होऊन जातं. जर का पुनर्लागवड पद्धतीप्रमाणे 2 ओळीत आणि रोपात योग्य अंतर असेल तर प्रत्येक झाडाला पुरेशी हवा मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यानंतर त्याला अन्नद्रव्य जमिनीतून आपली आपली व्यवस्थित घेता येतात. त्यामुळे काय होतं की याचा डायरेक्ट टिलरिंगवर म्हणजे जे फुटवे आहेत प्रॉडक्टिव्ह ज्याला कणसं लागतात त्याच्यामध्ये याचा चांगला परिणाम होतो. आंतरमशागत म्हणजे तण काढणं किंवा यासारखं अजून काही फवारणी असेल तर ती सोपी होते. त्यामुळे विस्कटून पेरण्यापेक्षा कधीही गादी वाफ्यांवर लावून नंतर पुनर्लागवड करणं केव्हाही चांगलं.
1: हा, म्हणजे ती पद्धत सगळ्यात जास्त फायद्याची आहे.
0: बरोबर. हो,
1: जर गादी वाफ्यावर रोपं तयार करायची असतील तर गादी वाफ्याचं व्यवस्थापन आणि त्याचं जे खत नियोजन आहे ते कसं केलं पाहिजे?
0: आता रोपं सशक्त येण्यासाठी आपण गादी वाफ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. गादी वाफा तयार करताना प्रति वाफ्याला 3 बाय 1 मीटर आकारासाठी साधारण 5 ते 10 किलो चांगलं कुजलेलं शेणखत मातीत व्यवस्थित मिसळायचं आणि त्यासोबतच 50 ग्रॅम सुफला म्हणजे 15-15-15 आपण हे मिश्रखत जे म्हणतो ते त्या वाफ्याला 50 ग्रॅम त्या साईजच्या वाफ्याला द्यायचं. बियाणं पेरल्यानंतर वाफ्यावर हलकंसं पाणी द्यायचं, यामुळे पाण्याचा निचरा चांगला

0: होऊन 21 ते 25 दिवसात रोपे तयार होतात मुख्य
1: हां,
0: शेतात लावण्यासाठी.
1: वरी पिकाची कापणी जर योग्य वेळी झाली नाही तर नेमकं काय नुकसान होतं आणि पीक काढणीला तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं?
0: वरीमध्ये बरेचसे आपण जर का जाती बघितल्या तर काय होतं, त्याच्यामध्ये दाणे गळण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वरीमध्ये जास्त आहे, त्यामुळे
1: हां
0: काढणीची वेळ जर का चुकली तर खूपच शेतकऱ्याला महागात पडू शकतं.
1: हां
0: काढणीला उशीर झाला तर दाणे शेतातच गळून पडल्यामुळे शेतकऱ्याचं
1: वरी
0: नुकसान होऊ शकतं.
1: हां
0: तर आता हे काढणीचं एकदम व्यवस्थित आपण वेळ कशी ओळखायची, तर जेव्हा पिकाची पानं आणि खोड हे पिवळसर होऊ लागतं आणि वरीची कणसं तांबूस पिवळ्या रंगाची दिसू लागतात तेव्हा पीक तयार झालं असं समजावं. दाणा आपण नखाने दाबून बघितला तर तो कडक लागला पाहिजे,
1: हां
0: मग ती आपल्याला काढणीसाठी व्यवस्थित वेळ दाखवू शकते.
1: बरोबर. मळणी केल्यानंतर वरीचं धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी किंवा साठवणूक जी त्याची आहे ती कशी केली पाहिजे आणि कीड लागण्यापासून कसा बचाव त्याचा
0: बरोबर
1: केला
0: आहे.
1: पाहिजे?
0: जर का आपण साठवण्यासाठी जर का धान्य व्यवस्थित वाळलं नाही तर सगळ्यांनाच माहिती की त्याला बुरशी लागू
1: बुरशी
0: शकते
1: लागते,
0: किंवा ते कीड
1: त्याच्यामध्ये
0: लागू
1: किडी
0: शकते आणि
1: पडतात.
0: फुकट जातं ते. त्याच्यासाठी काय आहे की व्यवस्थित वाळवणे हा सर्वोत्तम त्याच्यामध्ये पर्याय आहे. मळणीनंतर चांगली वरी उन्हात वाळवून घ्यायची, त्याच्यामुळे काय होणार आहे, दमटपणा जो ओलावा आहे
1: हां
0: तो 10 ते 12% कमी व्हायला पाहिजे. ओलावा तसाच राहिला तर धान्याला बुरशी लागणार आहे आणि साठवणुकीमध्ये मग त्याला आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे
1: बरोबर.
0: स्वच्छ गोठ्या साठवणुकीसाठी वापरायच्या, आणि जर का घरगुती पातळीवर आपल्याला हे साठवणूक करायची असेल तर कडुलिंबाची सुकलेली पानं त्याच्यामध्ये घालावी आणि दमट जागी न ठेवता हे जे टीन्स आहेत किंवा साठवणुकीचा जे डबा आहे तो सुद्धा
1: हां
0: आपण कोरड्या जागी ठेवला
1: ठेवायला
0: पाहिजे.
1: पाहिजे. हे अशा पद्धतीने त्याची साठवणूक केली तर दीर्घकाळ ते
0: बरोबर
1: चांगल्या
0: हो,
1: स्थितीत
0: अधिक
1: राहू
0: काळ
1: शकतं.
0: चांगल्या स्थितीत राहू शकतं.
1: आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये शेतकरी हे वरीच्या पिकावर नत्र खताचा खूप जास्त वापर करतात, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
0: हो नक्कीच, कारण काय होतं, जास्त उत्पादनाच्या आशेने युरिया किंवा नत्रयुक्त खतंही जास्त प्रमाणात वापरली जातात. पण आता वरीच्या बाबतीत विचार केला तर हे नाजूक आणि उंच वाढणारं पीक आहे. नत्राचा अतिवापर केला तर शाखीय वाढ पिकाची जास्त होते आणि
1: हां
0: वारा किंवा पाऊस जर का जोराचा आला तर हे पीक जमिनीवर लोळतं. जमिनीवर लोळल्यामुळे काय होतं की कणसं सडतात आणि जास्त नत्रामुळे हा त्याचा अजून एक दुसरा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो की पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव पण त्याच्यामुळे वाढतो.
1: जास्त होतो.
0: त्यामुळे जर का आपण शिफारस केल्याप्रमाणे 80 किलो नत्र 2 हप्त्यांमध्ये आपण विभागून दिलं तर त्याचा चांगला फायदा होतो. अतिरिक्त नत्राने नक्कीच त्याच्यामध्ये हानिकारक आहे ते.
1: वरीचं पीक घेतल्यानंतर जमिनीचा पोत सुधारतो का? म्हणजेच पुढच्या हंगामासाठी याचा काही फायदा होतो का?
0: हो नक्कीच, कारण काय वरी हे पीक आहे ते जमिनीच्या आरोग्यासाठी पण उत्तम मानलं आहे. वरीची मुळं जमिनीत सखोल पसरतात आणि काढणीनंतर काही अंशी त्या मुळांचे अवशेष तसेच जमिनीमध्ये कुजतात,
1: हां
0: त्यामुळे जमिनीतलं सेंद्रिय कर्ब जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतात, त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपसुकच काय होतं, जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीचं जे भुसभुशीतपणा आहे तो त्याच्यामध्ये चांगला राहतो.
1: बरोबर.
0: वरी घेतल्यानंतर जर का पुढच्या हंगामात आपण कडधान्य कुळथी किंवा उडीद मूग घेतलं, म्हणजे उर्वरित पावसावर आपण जनरली इथे कुळथी किंवा या प्रकारची वाल आपण घेतो,
1: बरोबर.
0: तसे कुठले कडधान्य लावली तर जमिनीची सुपीकता अजून डबल त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते, कारण आधी त्याच्यामध्ये वरी आहे नंतर त्याच्यामध्ये कडधान्य आहे, त्यामुळे
1: बरोबर
0: जमिनीचा पोत याच्यामध्ये नक्कीच सुधारतो.
1: सुधारतो. आता वरी हे ग्लुटेन मुक्त धान्य असल्यामुळे बेकिंग उद्योगात त्याचा वापर करताना काही अडचणी येतात का? आणि जनुकशास्त्र याद्वारे यावर काय उपाय शोधत आहे?
0: बरोबर, समाज जागरूक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कशामध्ये काय कुठलं घटक आहे आणि कशामुळे पीठ चिकट होते किंवा सरसरीत होते हे सगळ्यांना समजायला लागले.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय, प्रामुख्याने गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं प्रथिन आहे, त्याच्यामुळे आपण जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा ती चिकट किंवा इलॅस्टिक आपण लवचिक असं म्हणतो
1: हो
0: तशी ती त्याच्यामुळे चिकट होते. ह्याच्यामुळे जेव्हा ब्रेड किंवा केक असं कणकेपासून बनवलं जातं तेव्हा ते चांगल्या प्रकारे फुगतं किंवा त्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे.
1: बरोबर.
0: वरीमध्ये हे ग्लुटेन नसल्यामुळे तिचं पीठ आपण बघितलं कधी तर ते भरभरीत असतं, मोकळं असतं, सहज एकत्र येत नाही किंवा भिजवलं तरी ते पटकन एकत्र
1: एकत्र
0: गोळा
1: होत
0: होत नाही
1: नाही.
0: त्याचा,
1: बरोबर.
0: त्यामुळे बेकिंग करताना ह्याचा एवढा उपयोग होत नाही. तर आता ह्याच्यावर उपाय म्हणजे आपण काय करू शकतो की स्टार्चचे जी रचना आहे दाण्यामधली वरीच्या, तर त्याच्यामधलं अमायलोज आणि अमायलोपेक्टिन हे स्टार्चचे घटक आहेत, त्यांचं गुणोत्तर आपण अनुवंशिक निवडीद्वारे सुधारू शकतो. म्हणजेच काय, त्याच्याद्वारे काय होणार आहे, पिठाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि चिकटपणा वाढवता येऊ शकतो. त्यामुळे जसं भातामध्ये चिकटपणा असतो किंवा गव्हामध्ये असतो, तसाच आपण या दोन स्टार्चच्या घटकांचं गुणोत्तर

0: व्यवस्थित करून याच्यामध्ये आपण तसे त्याची गुणवत्ता वाढवू शकतो चिकटपणासाठी,
1: म्हणजे त्यावरही उपाय.
0: हा, त्यामुळे रासायनिक घटकांशिवाय आपण वरीच्या पिठापासून उत्कृष्ट दर्जाची बिस्किटं किंवा कुकीज बनवू शकतो याच्यामुळे.
1: मॅडम, वनस्पती जनुकशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कोकणातील वरीच्या स्थानिक वाणांचं संवर्धन करणं का गरजेचं आहे? म्हणजे आधुनिक वाण विकसित करताना याचा काही उपयोग होतो का?
0: नक्कीच, कारण हा अतिशय मूलभूत आणि संवेदनशील प्रश्न आहे. कोकणात पिढ्यानपिढ्या आपण जपलेले वरीचे अनेक स्थानिक वाण शेतकऱ्यांकडे आहेत, तर वनस्पती पैदासकार म्हणजे ब्रिडिंगमध्ये काम करताना स्थानिक वाण हे आमच्यासाठी एक जीन बँक म्हणून काम करतात. म्हणजेच काय की जेव्हा नवीन नवीन आम्हाला गुण त्यांचे झाडांचे बघायचे असतात, तेव्हाला आम्हाला ही जुनी झाडं किंवा जुने जे वाण आहेत शेतकऱ्यांनी ठेवलेले ते त्याच्यामध्ये अतिशय उपयोग होतो आणि

0: बँकिंगमध्ये काम करताना स्थानिक वाण हे आमच्यासाठी एक जिन बँक म्हणून काम करतात. म्हणजेच काय की जेव्हा नवीन नवीन आम्हाला गुण त्यांचे झाडांचे बघायचे असतात तेव्हाला आम्हाला ही जुनी झाडं किंवा जुने जे वाण आहेत शेतकऱ्यांनी ठेवलेले ते त्याच्यामध्ये अतिशय उपयोग होतो. आणि जेव्हा आपल्याला काही सुधारणा करायची असते तेव्हा त्या प्रत्येकातला एक एक कॅरेक्टर आपण सिलेक्ट करून म्हणजे गुण सिलेक्ट करून आपण त्याच्यावर प्रयत्न करू शकतो. म्हणून ही जीन बँक आपल्याला खूप महत्वाची आहे. जेव्हा नवीन वाण विकसित करायचा असतो तेव्हा स्थानिक वाणांमधील काटकपणाची जनुक म्हणजे आपण रेझिस्टंट ज्याला म्हणतो ते आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीमध्ये ते आपण संकर करू शकतो. हे जर का स्थानिक वाण गमवले तर मग काय होईल, भविष्यातला ब्रिडिंगचा पायाच नष्ट होईल. त्यामुळे जुने जे काही शेतकऱ्यांनी साठवलेले किंवा त्यांचे पिढ्यानपिढ्या जपलेले वाण आहेत स्थानिक वाण ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यांचं संवर्धन करणं ही पण काळाची गरज आहे.
1: नक्कीच. आता जेव्हा वरी शेतातून येते तेव्हा त्याच्यावरती नेमकी कोणती प्रक्रिया केली जाते?
0: वरीवर प्रक्रिया करताना प्रामुख्याने 4 ते 5 टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे काय, स्वच्छता आणि प्रतवारी. तर शेतातून आलेली वरी त्याच्यामध्ये काय असतं, खडे, धूळ, काडी, कचरा अशा पद्धतीने असतं. ते आपण वेगवेगळ्या आकाराच्या चाळण्या वापरून वेगळं करू शकतो. नंतरची स्टेप म्हणजे काय की भिजवणे आणि वाळवणे. तर वरीचं टणक कवच निघण्यासाठी बऱ्याचदा बियाण्याला पाणी लावून किंवा वाफवून आपण पुन्हा मोकळ्या हवेत वाळवतो. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे डिहस्किंग, जसं कवच काढलं जातं वरीचं, वाळवलेली वरी ही डिहलर यंत्रात टाकून त्याचं बाहेरील टणक साल काढलं जातं. आणि याच्यानंतर आपल्याला आपण जी वरी बघतो बाजारात पांढरा दाणा जो असतो ती भगर आपल्याला त्याच्यामुळे मिळते डिहस्किंग केल्यानंतर, वरीचं वरचं कव्हर काढून टाकल्यानंतर. आणि मग शेवटी पॉलिशिंग किंवा ज्याच्यामध्ये थोडासा रंग त्याला हे केला जातो, पण अति पॉलिश केलं तर काय होतं, पौष्टिक घटक त्याच्यातले नष्ट होतात. त्यामुळे शेवटची स्टेप ही पॉलिशिंग असते. कमी जास्त प्रमाणात पांढरा रंग जसा हवा असेल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पॉलिश केलं जातं.
1: आता पॉलिश करताना आपण पारंपरिक पद्धत वापरतो, तसंच काही आधुनिक यंत्र किंवा मशीन्स आलेली आहेत, तर पारंपरिक पद्धतीत आणि आधुनिक मिल्टिंग मशीनमध्ये काय फरक आहे आणि या यंत्राचे काय फायदे होत आहेत?
0: पारंपरिक पद्धतीमध्ये महिला मुसळाने उखळात किंवा जात्यावर वरी सडत होत्या, म्हणजे यामध्ये शारीरिक श्रम प्रचंड आहेत आणि मुसळाच्या फटक्याने काय होतं, दाणा तुटतो आणि त्याच्यामध्ये कणीचं प्रमाण वाढतं. कणी वाढल्यामुळे काय होतं, भगरीचा दर्जा घसरतो. भगरीला हवंय तेवढं म्हणजे तेवढे पैसे त्याच्यातून मिळत नाहीत,
1: मागणी नाही.
0: त्यामुळे काय होतं, आधुनिक जर का आपण यंत्राचा वापर करायचा ठरवलं तर सेंट्रीफ्युगल किंवा रबर रोलर डिहस्कर यंत्र हे वरीच्या दाण्याला धक्का न लावता फक्त वरचं कवच घासून वेगळे करतात. यामुळे अखंड दाण्याचे प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये ते 75 ते 80% मिळतं आणि शिवाय वेळेची आणि मजुरीची पण याच्यामध्ये बचत होते.
1: म्हणजे यंत्र वापरणं हे केव्हाही
0: यंत्र वापरणं केव्हाही फायद्याचं आहे.
1: मॅडम, प्रक्रिया केलेल्या वरीच्या उप उत्पादनांचं जसं की कोंडा आहे आणि ब्रान आहे यांचं मूल्यवर्धन कसं करता येईल?
0: प्रक्रिया उद्योगात आपण बघितलं तर काही त्याच्यामध्ये वाया जात नाही, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. वरी सडल्यानंतर 2 मुख्य उप उत्पादनं मिळतात आपल्याला. एक म्हणजे वरीचा कोंडा, याचा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये मल्चिंगसाठी करू शकतो किंवा गांडूळ खत त्याच्यापासून तयार होऊ शकतं किंवा पर्यावरणपूरक पॅकेजिंगचं साहित्य आपण ज्याला हल्ली बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग म्हणतो ते बनवण्यासाठी पण केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे काय, वरीचा ब्रान. ब्रान ऑइल हल्ली सगळ्यांना माहिती आहे, राईस ब्रान ऑइल आहे. त्याच्या पद्धतीने वरीचा पण ब्रान असतो. सालं काढल्यानंतर जी बारीक पावडर मिळते म्हणजे थोडक्यात कोंडा किंवा भुसा आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, तेल आणि व्हिटॅमिन्स असतात. या ब्रँडचा वापर बेकिंग उद्योगात बिस्किटांचं फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कोंड्यासहित धान्य वापरा असं आपल्याला आहारदृष्ट्या किंवा आहारतज्ञ सुद्धा सजेस्ट करत असतात. तर हे फायबरचं प्रमाण जर का हवं असेल तर कोंड्याचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रँडसुद्धा ह्याचा फुकट जात नाही आणि कोंडासुद्धा फुकट जात नाही.
1: काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर वरीपासून बनवलेल्या पदार्थांचं शेफ लाईफ म्हणजे टिकण्याची क्षमता वाढण्यासाठी कोणतं प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं?
0: वरीची भगर किंवा पीठ तयार केलं आपण तर दमट हवामानामुळे काय होतं, लवकर खराब होण्याचा किंवा त्याला कीड लागण्याचा संभव असतो. त्यामुळे आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. व्हॅक्युम पॅकेजिंग, यामुळे काय होतं की पॅकेटमधली सगळी हवा बाहेर काढून पॅकिंग केलं जातं, त्यामुळे धान्याला वर्षभर कीड लागण्याची भीती नसते. दुसरं म्हणजे काय की मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग, याच्यामध्ये काय करतात की ठराविक प्रमाणामध्ये नायट्रोजन वायू भरला जातो आणि वरीच्या पिठाचा किंवा इतर प्रक्रियायुक्त पदार्थ जर का आपण केले तर त्याचा कुरकुरीतपणा आणि त्यासोबतच

0: पोषणमूल्य दीर्घकाळ टिकून राहतात, त्यामुळे ते एक्सपोर्ट करण्यासाठी पण आपण योग्य प्रकारे वापरू शकतो. कारण त्यांच्या गुणवत्तेमध्ये काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही आणि त्याच्यामध्ये हवा शिल्लक राहत नाही मुख्य म्हणजे, त्यामुळे खराब होण्याचा प्रश्न येत नाही.
1: आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आता आपण सध्या हल्लीच बघायला गेलं तर सन 2024 आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वरीची कोकण सात्विक ही पहिलीच जात विकसित केली आहे. आता कोकणामध्ये आपण ती खरीप हंगामात लागवडीसाठी शिफारस करत आहोत. ही जात मुख्य म्हणजे मेन ह्याचं वैशिष्ट्य असं की आपल्याकडे सारखी आता वादळं होतात किंवा पाऊस खूप जास्त पडतो किंवा काढणीला कधीतरी उशीर होतो, तर ह्याच्यामध्ये ही जात न लोळणारी आणि न गळणारी आहे. म्हणजे काय होतं, रोप उंच वाढलं रोप तरी ते गळत नाही, खाली पडत नाही आणि दाणे त्याचे गळत नाहीत, हा त्याचा विशेष फायदा आहे. यामध्ये दाण्याचा रंग हा मध्यम केशरी पिवळा आहे. आता त्याची अन्नद्रव्य बघायला गेलं या जातीमधली तर 100 ग्रॅम वरीमध्ये प्रथिनांचं प्रमाण 47 ग्रॅम आहे, तर कर्बोदकं ही 74.52 ग्रॅम आहेत, कॅल्शियम हे 16.5 मिलीग्रॅम आहे आणि लोह हे 8.32 ग्रॅम इतकं आहे. त्यामुळे अन्नद्रव्य जी ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत ते ह्याच्यामध्ये आहारदृष्ट्या हे भरपूर पौष्टिक आहे.
1: बरोबर.
0: उशिरा होणारं हे वाण पक्व इतर वाणांच्या दृष्टीने म्हणजे विचार केला तर हे उशिरा पक्व होणारं वाण आहे. 118 ते 120 दिवसात काढणीसाठी तयार होतं. बाकीचे आपण बघितले तर सर्वसाधारणपणे 90 ते 110 दिवसांचा कालावधी याला वरीला लागतोय हे वाण. दुसरा याचा फायदा की कर्णकर्पा रोग आहे जो, आणि आपण ज्याला तपकिरी स्पॉट म्हणतो त्या रोगांसाठी आणि खोडमाशी आणि तुडतुडे या किडींना सुद्धा प्रतिकारक आहे. या वाणापासून प्रति हेक्टरी जर का आपण उत्पादन बघितलं तर 19 ते 20 क्विंटल पर्यंत एका हेक्टर मधून ह्याच्या उत्पादन यापासून मिळू शकत.
1: म्हणजे एकूणच हे पीक अतिशय फायदेशीर असं आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीचा नक्कीच विचार केला पाहिजे.
0: हो, आणि आपल्या कृषी विद्यापीठामध्ये याचं बियाणं सुद्धा विक्रीसाठी अवेलेबल आहे, त्यामुळे तशा दृष्टीने ते विक्री सुद्धा चालू आहे त्याची. त्यामुळे लागवडीसाठी याचा विचार शेतकरी बांधवांनी नक्कीच करायला हरकत नाही.
1: आता जाता आता एक प्रश्न की सगळ्यांकडेच स्वतःची जमीन असते असं नाही, पण त्यांना शेती करायची इच्छा असते आणि आता आपण वरीच्या उत्पादनाविषयी बघितलं तर हे खूप फायदेशीर असं पीक आहे, तर अशावेळी शेतकऱ्यांकडे दुसरा काही पर्याय उपलब्ध असू शकतो का?
0: सध्या अनेक नामांकित फूड कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून भरडधान्य खरेदी करतात. तरुण शेतकरी जर का या कंपन्यांशी त्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच कंत्राटी शेती अंतर्गत करार केला तर यामध्ये उत्पादनाचा दर त्याची हमी असते, म्हणजे हंगामाच्या आधीच हा दर निश्चित केलेला असतो, त्यामुळे बाजारात जो भाव घसरू शकतो त्या जोखमीपासून शेतकऱ्यांचं याच्यामध्ये संरक्षण होतं. कंपन्या स्वतः दर्जेदार बियाणं पुरवतात आणि शेतातून थेट माल ते उचलू शकतात, त्यामुळे तुमची जमीन जरी नसली तरी तुम्ही एकत्रितपणे कंत्राटी शेती करून याच्यावर आपण उपाय मिळवू शकतो.
1: बरोबर, म्हणजे पर्याय प्रत्येक गोष्टीसाठी आहे.
0: नक्कीच. हो,
1: तर शेतकरी बंधूंनो आताच आपण वरी पिकाचं उत्पादन तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती घेतलेली आहे आणि हे पीक आपल्या कोकणाच्या दृष्टीने कसं फायदेशीर आहे याविषयी मॅडमनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि वरी उत्पादन तंत्रज्ञानाविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार, आपल्यालाही धन्यवाद.
2: आत्ताच आपण वरी उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर शिल्पा जोशी यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकली. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये कृषी विद्यापीठ दापोलीकडून शेतकरी फेलो पुरस्कार 2026 प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: श्रोते हो, 1 जुलै रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या

0: कार्यक्रमात ऐका जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते.
0: लक्षात असू द्या, कार्यक्रम इंद्रधनुष्य 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते, उद्या सकाळी 8:40 करिअर मंत्र यामध्ये IT इंजिनिअरिंग या क्षेत्राविषयी माहिती आपण ऐकाल. या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे सौरभ चवंडे आणि अक्षय मुळे यांचा. कार्यक्रमाचं निवेदन कश्मीरा सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम करिअर मंत्रा.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ஆகாஷ்வாணி மும்பை. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेला समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी

0: विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होता. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरम त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने, तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करतोय गझल.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: 262.47 अर्थात 1143 kHz वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ऍप वरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ऍप तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
1: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ऍप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
0: रत्नागिरीतच नव्हे,
1: महाराष्ट्रातच नव्हे,
0: भारतातच नव्हे,
1: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
0: आमच्या न्यूज ऑन AIR ऍप वरती.
1: आकाशवाणीच्या ध्वनी लहरी करती जीवनाला समृद्ध,
0: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: गझलचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जिया अमरोही यांची रचना आपण ऐकलीत, स्वर आणि संगीत मेहंदी हसन यांचा. या रचनेबरोबरच आजचा गझल हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते, उद्या सकाळी 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमामध्ये IT इंजिनिअरिंग या क्षेत्राविषयी आपण ऐकाल. सहभाग आहे सौरभ चवंडे यांचा आणि अक्षय मुळे यांचा. निवेदन कश्मीरा सावंत यांचं. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेडीज हिची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ यामध्ये ओव्यांचं सौंदर्य याविषयीचा संवाद आपण ऐकाल. तसंच HPV लस काळाची गरज याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आणि राष्ट्रीय डाक कर्मचारी दिनानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत आपण ऐकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोतेहो, यानंतर 9:15 समाचार, संध्या आणि 9:00 News@9 ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे कार्यक्रम आपण ऐकू शकता News on AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा जाऊया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. रजनीगंधा हा कार्यक्रम आता प्रसारित करतोय.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत।

0: मन्ना डे आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली ही रचना होती वसंत बहार या चित्रपटातली. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन. रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
2: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

याच चंदेरी सोनेरी गाण्यांचा आस्वाद घेऊया आकाशवाणीच्या साथीनं. ऐकत रहा 1143 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती शकील बदायूनी यांची, संगीत नौशाद यांचं, चित्रपट बैजू बावरा.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातली ही रचना होती अभिमान या चित्रपटातली. गीतकार मजरूह, संगीतकार एस टी बर्मन.

जाने वालों जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूं मैं तुम्हारी तरह। मोहम्मद रफी यांनी गायलेली दोस्ती या चित्रपटातली रचना आपण ऐकलीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी। श्रोते हो, अशीच गाणी ऐकत राहावं असं वाटतंय ना, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपली, पुन्हा भेट आहेच। नमस्कार।

रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजलेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद प्रसारित करतोय. त्यांना साथ संगत अशी आहे तबला साथ मंगेश मुळे यांची, हार्मोनियम साथ सुधीर नायक यांची. विलंबित आणि द्रुत 3 तालात बद्ध आहे. ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मंगेश मुळे यांनी, हार्मोनियम साथ सुधीर नायक यांची. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून समाचार तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: attending Birthright Citizenship, reaffirming the long-standing interpretation that nearly everyone born in the United States is automatically granted U.S. citizenship. In the FIFA World Cup 2026, the match began Ivory Coast and Norway in underway in Texas, United States. And that's the end of the news bulletin.
1: मध्यम लहरी 265.47 मीटर्स म्हणजे 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झालेत. आमची आजची दुसरी सभा आता समाप्त करत आहोत. परत भेट उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत पूर्वाचा नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.